0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्हों उन्हों।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे अंकुर बोरकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
1: श्रोतेहो नमस्कार. सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच. आणि आज आहे 21 सप्टेंबर 2026 आजची तारीख. आणि फायनली आठवड्याला सुरुवात झाली आहे. वार आहे सोमवार आणि वीकेंड नंतर आपण सगळेजण भेटत आहोत. आणि आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्यासाठी आपण सुविचारापासून सुरुवात करूयात. कोपी नवंत खलु भाग्यवंत, वेदांत वाक्येषु सदा रमंतो, भिक्षान्न मात्रेण च तुष्टिवंतः, अशोकवंतः करुणैकवंतः, कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. बघा, जे नेहमी वेदांत वचनांमध्ये रमणारी लोक असतात, भिक्षांनानं समाधान मानणाऱ्या काही व्यक्ती असतात, दुःखरहित म्हणजे शोकविरहित काही व्यक्ती असतात आणि केवळ करुणेनं परिपूर्ण असतात असे कौपीन म्हणजे साधं वस्त्र धारण करणारे लोक खरोखरच भाग्यवान आहेत. या श्लोकामध्ये साध्या आणि साधनाशिवाय जीवनाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. वेदांत विचारांमध्ये रमणारे, अल्पात समाधान मानणारे, करुणेनं भरलेले आणि चिंतामुक्त लोक खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. जीवनातील सुख समाधान बाह्य संपत्तीत नाही आहे, तर आंतरिक शांततेत आणि संतोषात समाधानामध्ये आहे. दिवसाला प्रसन्न आणि समाधानानं सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत, आठवड्याला सुरुवात झाली. गुड मॉर्निंग.
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77700-27505 किंवा 90110-64-95 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. सप्टेंबर महिना आहे, 21 सप्टेंबर आजची तारीख, आणि दिनविशेष आणि महत्वाच्या घडामोडी काही नोंदी याकडे आपण वळत आहोत. दिवसाला प्रसन्न सुरुवात तर आपण एका सुंदर सुविचारानं केलेली आहेच, आणि त्याचबरोबर आजचा दिवस जो आहे तो आहे 21 सप्टेंबर. आणि आजचा दिवस आपल्याला काय सांगतोय, आजच्या दिवशी महत्वाच्या दिनविशेष आणि काही घटनांपैकी महत्वाच्या घटना. 21 सप्टेंबर 2026 1792 18 लुईचं साम्राज्य बरखास्त. प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचं लक्ष्मी थिएटर भाड्यानं घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावानं सुरुवात. दुसरं महायुद्ध युक्रेनमध्ये नाझींनी 28 ज्यू लोकांची हत्या केली. माल्टा हा देश युके किंगडमपासून स्वतंत्र. गांबिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. रिसर्च अनालिसिस विंग रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेची 1968 स्थापना. बहारीन, भूतान आणि कतार देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. सेशल्स देशाचा संयुक्त राष्ट्रामध्ये 1976 प्रवेश. बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून 1981 स्वतंत्र. आर्मेनिया देश सोव्हियत संघापासून वेगळा. आजचा दिनविशेष याकडे उडूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो शुभ सकाळ. 21 सप्टेंबर 2026 आजची तारीख. महत्वाच्या दिनविशेषकडे वळूयात. विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच जी वेल्स 1866 जन्म. भारतीय महानगर ग्वेगर्स इवानियो यांचा 1882 जन्म. पेंग्विन बुक्सचे संस्थापक ॲलन लेन यांचा जन्मदिन. घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एनकरमह यांचा जन्म. पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री नूर जहा कराची सिंध पाकिस्तानमध्ये यांचा जन्म. शास्त्रीय गायक आणि संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र जोशी अभिषेकी यांचा जन्म. भारतीय तत्वज्ञानी शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा 1939 जन्म. चित्रपट निर्माते कवी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुझफ्फर अली यांचा जन्म. वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस 1963 जन्म. अभिनेती करीना कपूर यांचा जन्मदिन. अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्मदिवस. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अॅबे यांचा आज जन्मदिन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत. 21 सप्टेंबर आजची तारीख. जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग 1743 मृत्यू. मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचं निधन. चित्रपट निर्माते ताराचंद बडजादे यांचं निधन. अमेरिकेचे धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचं निधन. पत्रकार द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचं निधन. भारतीय राजकारणी खासदार सेदापट्टी मुथिया यांचं निधन. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 2022 निधन. इंग्लिश अभियंते रेंचो रोवर कंपनीचे सहरचनाकार यांचं निधन. मॉबस्टर अंडरवर्ल्ड डॉन बडाराजन यांचं 1983 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे. संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी आता पश्चिम रेल्वे 25-26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 जादा लोकल बस आणि विशेष फेऱ्या ज्या आहेत त्या चालवणार असल्याचं सांगितलंय. चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या या विशेष लोकल्स सगळ्या स्थानकांवर थांबतील. 25 सप्टेंबरला चर्नी रोड स्थानकावरच्या लोकल वाहतुकीमध्ये मात्र काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी चर्नी रोडमध्ये अतिरिक्त तिकीट खिडक्या सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईमधला गणेशोत्सव आणि मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता लोकलच्या या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी भूषण भाटिया, कॉम्रेड्स मॅरेथॉन रनर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग।

0: सुधारणा नियमाअंतर्गत नवीन पासपोर्ट आणि तात्काळ सेवेच्या शुल्कामध्ये सुद्धा ही वाढ करण्यात आली आहे. तथापि 8 वर्षांखालची जी मुलं आहेत किंवा 60 वर्षांवरील व्यक्ती ज्या आहेत त्यांना नवीन अर्जावर 10% सवलत मिळणं सुरू राहील असं पासपोर्ट सुधारणा नियमामध्ये सांगण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 2027 मधल्या 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 9 विभागीय मंडळातर्फे 12वीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च, तर 10वीची परीक्षा 15 ते 11 मार्च दरम्यान पार पडेल. विद्यार्थ्यांना परीक्षेचं योग्य नियोजन करता यावं यासाठी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सविस्तर तपशील तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी रामदास फुटाणे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जुन, तुमच्यासोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. गणेशोत्सवाचा सध्या काळ सुरू आहे आणि ऐन गणेशोत्सवामध्ये दादरच्या उद्यान गणेश मंदिराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं नोटीस ही बजावली आहे, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. मुंबईमध्ये दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 1970 साली सुरू झालेलं हे प्रसिद्ध उद्यान गणेश मंदिर आहे. मुंबईला महापालिकेची जी उत्तर वॉर्डनं नोटीस याबाबत बजावली आहे ती म्हणजे मंदिर परिसरातील अनधिकृत बांबूचे शेड, तात्पुरती बांधकामे आणि काही स्टॉल हटवण्याचे आदेश दिले. कारवाई केली नाही तर पालिका स्वतः हटवेल असा इशारा नोटीसीमध्ये दिला आहे. गणेशोत्सव काळामध्येच ही नोटीस पाठवल्यामुळे इथल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात सुप्रभात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कालचा आणि परवाचा असा दोन दिवसांचा नियोजित कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे, आजारी असल्यामुळे कोल्हापूर दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमित शाह हे कर्नाटकच्या हुबळीमधून थेट दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. त्यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा हा रद्द झाला आहे. इतर महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्षण तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सलग 10 वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्यानं RBI नियमभंगाचा ठपका ठेवत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना संचालक पदावरून बडतर्फ केलंय. बँकिंग सुधारणा अधिनियमन 2025 नुसार सहकारी बँकेमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक पद भूषवणारी व्यक्ती अपात्र ठरते. बँकेचे सभासद सतीश जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून RBI ही धडक कारवाई केली आहे. RBI ही धडक कारवाई लातूर जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न RJ अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आर्षण तुमच्यासोबत। एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड नोंदणीमध्ये बदल करण्यात आले आहेत। एसटीच्या एनसीएमसी कार्डची जी काही सक्ती करण्यात आलेली आहे ती तर आहेच, पण नोंदणी प्रक्रियेमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत। बायोमेट्रिक यामध्ये फेल झाल्यास आधार ओटीपीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। आजपासून आधार ओटीपीच्या माध्यमातून नोंदणी रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे। आजपासून जर बायोमेट्रिक फेल झालं तर ओटीपीचा पर्याय जो आहे आधार ओटीपीसाठीचा हा व्हॅलिड असेल। ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय। बऱ्याच वेळा असं होतंय की

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत. आणि जागतिक महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात. CNN दिलेल्या सांगितलेल्या रिपोर्टनुसार 2026 सुरुवातीला अमेरिकन सैन्यानं एका चुकीच्या गुप्तचर अहवालाच्या आधारे मध्यपूर्वेमध्ये एका चिनी जहाजाला अडवण्याची तयारी केली होती. AIमुळे चीनविरुद्ध जवळजवळ युद्ध सुरू करणार होते असं अमेरिकन सैन्य यांच्याकडून कळवण्यात आलं आहे. या अहवालामध्ये जहाजावर अण्वस्त्रांशी संबंधित साहित्य असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र समोर आलं की एका AI चॅटबॉटनं त्या साहित्याची चुकीची ओळख पटवली होती. त्यामुळे AIमुळे ही गोष्ट कळली की चीनविरुद्ध जवळजवळ हे युद्ध सुरू अमेरिकन सैन्य करणार होत असल्याचं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, मी रेणू पेमगिरीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल आयात करणाऱ्या भारतासह अनेक देशांवर 100% टॅरिफ लावण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. सिनेटच्या मंजुरीनंतर अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ गृहानं हे विधेयक मंजूर बुधवारी केलं. या विधेयकामध्ये इराणी ऊर्जा क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर सुद्धा कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर 100% टॅरिफ लावणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत. शुक्रवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव 1600 रुपयांनी वाढला आहे, तर आता 1,56,600 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर सध्या वाढला आहे. सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ आपल्याला बघायला मिळते. तर चांदीचा दर 5,000 रुपयांनी वाढला आहे. 2,47,000 रुपये प्रति किलो चांदीचा भाव झाला आहे. याआधी चांदी 2.42 लाख रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर होती. अलीकडे विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीनंतर सोने आणि चांदीमध्ये ही तेजी पाहायला मिळते आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जेनु तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. गणेशोत्सवाचा काळ सध्या सुरू आहे आणि मुंबईमधला लालबागच्या गणपतीच्या, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक भाविक जात आहेत. अनेक गर्दी जी आहे ती तिथे होताना बघायला मिळते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रणवीर सिंग सुद्धा नतमस्तक झालाय आणि या ठिकाणी त्यानं 1000 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं सांगितलंय. अभिनेता रणवीर सिंगनं मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत. कौटुंबिक आणि व्यावसायिक यशाबद्दल आभार मानत त्यानं एक मोठी घोषणा केली. गणेशोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सेवा संकल्प अभियानांतर्गत 1000 मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा संकल्प रणवीर सिंग यांनी जाहीर केला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. UPI पेमेंटवरच्या 0.4% शुल्काला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध जो आहे तो बघायला मिळाला आहे. उल्हासनगरमध्ये QR कोडसुद्धा या ठिकाणी UPIचे हटवण्यात आलेत. UPI व्यवहारांवर 0.4% शुल्क MDR आकारण्याच्या निर्णयाविरोधात उल्हासनगर आणि अंबरनाथमधल्या काही व्यापाऱ्यांनी दुकानावरचे QR कोड काढायला सुरुवात केली आहे. वस्तूंवर आधीच GST आहे आणि अतिरिक्त या शुल्कामुळे व्यापारी आणि ग्राहकांवर आर्थिक भार पडतोय असं सांगत हा निर्णय मागे घेण्याची मागणी सध्या उल्हासनगर शॉपकीपर असोसिएशनच्या वतीनं अर्थमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. नागपुरामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काँग्रेस व्यापारी सेलनंही निदर्शनं केली होती. UPIच्या या 0.4% शुल्काला व्यापाऱ्यांचा महाराष्ट्रामधूनच तीव्र विरोध सध्या बघायला मिळतो आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. FDA ची कारवाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे. FSSAI नेस्ले इंडियाच्या विरोधामध्ये 3 गुन्हे नुकतेच दाखल केले आहेत. नेस्ले ही कंपनी, हा ब्रँड आपल्या सर्वांना परिचित आहे. नेस्लेचं लॅक्टोजन जे लहान मुलांना आपण देतो, या संदर्भातही FSSAI कारवाई केली आहे. 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत. लॅक्टोजन प्रो 1 या बेबी फूड उत्पादनाच्या जाहिरातींमध्ये वे प्रोटीन सहजासहजी पचतं असा केलेला दावा नियमानुसार चुकीचा आढळला आहे. तर नान एक्सेल प्रो स्टेज 1 जाहिरातीमध्ये 5 HMOs आणि वे प्रोटीनशी संबंधित दाव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. तर फॉलो फॉर्म्युलामध्ये सुद्धा बायोटीनचं प्रमाण ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त आढळून आल्यामुळे ही कारवाई नेस्लेच्या लॅक्टोजन या ब्रँडसाठी करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिमानाची एक गोष्ट आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांचा गोंधळ हा थ्रिलर चित्रपट 99व्या ऑस्कर पुरस्कारासाठी 2027 बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म म्हणून भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून त्या फिल्मची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक विधी जो गोंधळ हा विधी लग्नानंतर घातला जातो, यावर हा चित्रपट अंधश्रद्धा आणि कौटुंबिक संघर्षावर भाष्य करणारा ठरला आहे. 99व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म म्हणून प्रवेशिका मिळाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4-7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. मध्य रेल्वेच्या चौक कर्जत 10.86 किलोमीटर लांबीच्या दुपदरीकरण प्रकल्पाला भारतीय रेल्वे प्रशासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या एकेरी मार्ग असलेल्या या टप्प्याच्या दुपदरीकरणामुळे दररोज दोन्ही बाजूंनी 5 अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवणं शक्य होणार आहे. दरवर्षी 18 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक जी आहे ती इथे हाताळता येणार आहे. त्यामुळे व्यापारी चालना जी आहे ती नक्कीच या माध्यमातून मिळू शकते. मालगाड्यांना जो विलंब होतो किंवा जे काही थांबे कमी आहेत हे होण्यासाठी यामुळे मदत होऊ शकते. हा चौक कर्जत विभाग हा पनवेल चौक कर्जत मार्गाचा एक भाग होऊ शकतो असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत. सणासुदीचे दिवस सुरू आहेत, गणेशोत्सवाचा काळ सध्या सुरू आहे आणि FDA ची कारवाई. कुलाब्याचं ऑलिम्पिया आणि नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 14 हॉटेल्स निलंबित करण्यात आलेत. FDA ची ही धडक कारवाई राज्यामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळते. बनावट अन्नपदार्थ आणि अस्वच्छतेविरोधामध्ये ही मोहीम आहे. अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कुलाब्याचे ऐतिहासिक ऑलिम्पिया कॉफी हाऊस आणि नायर हॉस्पिटलच्या कॅन्टीनसह 14 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आलेत. अन्नपदार्थांमधली भेसळ खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. भारतीय उद्योगपतींमध्ये गौतम अदानी हे नाव घेतलं जातं. अवघ्या 72 तासांच्या कालावधीमध्ये आशियामधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून हा गमावलेला दर्जा त्यांनी पुन्हा मिळवला आहे. अदानी समूहाच्या समभागांच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती आता $106 अब्ज पोहोचली आहे. परिणामी त्यांनी बायडाईन्स चीनचे सहसंस्थापक झांग यिमिंग $105 अब्ज यांना सुद्धा मागे टाकले. जागतिक यादीमध्ये अदानी आता 18व्या स्थानावर आहेत, तर मुकेश अंबानी हे $81.9 अब्ज संपत्तीसह 23व्या स्थानावर बघायला मिळत आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी आज आहे सोमवार आणि छान मस्तपैकी आपला आता आठवडा सुरू झालेला आहे। आणि मंडळी अनेकांच्या घरी आता कसं असतं की आपण गणपती बसून आता ऑलमोस्ट एक आठवडा झालाय आणि आता गणपती जसे जसे आता दिवस पुढे जात आहे तसं तसं मन थोडंसं जड होत चाललंय, कारण अनेकांच्या घरी बाप्पांचं विसर्जन सुद्धा झालंय। कारण अनेक ठिकाणी 1.5 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे म्हणजे गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा बाप्पाचं विसर्जन होत असतं आणि अनेक जण बाकीचे जे असतात तर ते संपूर्ण जे दिवस असतात 12 दिवस 11 दिवस तर ते गणपती बसवतात। पण मंडळी अनेकांच्या घरी आता गौरी गणपती विसर्जनासोबतच बाप्पाचं विसर्जन सुद्धा झालंय आणि त्यामुळं कुठेतरी ते मन नाराज आहे आणि कुठेतरी ते मला दिसते, कारण माझे अनेक फ्रेंड्स आहेत तर बोलताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना दिसते यार आपल्या घरातलीच एक व्यक्ती आता गेली आहे आणि आता पुढच्या वर्षी आता परत वर्षभर वाट बघावी लागणार, कसे दिवस सरले खरंच कळलं नाही। आणि मंडळी खरंच हे गणेश चतुर्थीचे जे दिवस असतात ना असेच असतात, इतके पटापट जातात ना ते आपल्याला कळत पण नाहीत की कधी दिवस आले आणि कधी गेले खरंच मंडळी। आणि आता मला सुद्धा खूप वाईट वाटते कारण बाप्पाशी एक आपलं जे नातं असतं ना ते अतिशय घट्ट असतं, म्हणजे काय असतं मला माहीत नाही, पण जो आनंद जो उत्साह आपण 2-3 महिन्यापासून असतो की बाप्पा येणार आहे त्यांचं डेकोरेशन करायचं आहे, काय तयारी करायची कशी तयारी करायची, मंडळांमधले तर वेगळीच काहीतरी गमत होत असते। आणि आता काहीच दिवसांमध्ये आता बाप्पाला आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे, पण मंडळी खचून जाऊ नका, कारण कसं असतं की गणपती बाप्पा हे आता आपल्या घरातून जरी जात असतील काही दिवसांनी पण तरी सुद्धा गणपती बाप्पा त्याचा आशीर्वाद सदैव

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सकाळचे 11:12 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आता घराबाहेर पडणार असाल तर छत्री आणि रेनकोट तयार ठेवा, कारण हवामान विभागानं एक महत्वाची अपडेट दिलेली आहे. भारतीय हवामान विभागानं आज अहिल्यानगरसह राज्यातील एकूण 8 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. आगामी 3 तासांमध्ये या भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये आपलं अहिल्यानगर, नाशिक, पालघर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि किंवा तुम्ही प्रवासाला निघणार असाल तर थोडीशी काळजी घ्या, गाड्या हळू चालवा, मोबाईल आणि महत्वाचं सामान जे आहे ते वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा आणि पावसाचा आनंद सुद्धा नक्की घ्या, पण सुरक्षित राहून. अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी समीर पाटील, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा मंडळी आहे. सकाळचे 11:26 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह, चैतन्य आणि मस्तपैकी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. आणि त्याचसोबत मंडळी, याच भक्तिमय वातावरणातून एक खूप मस्त छान अपडेट समोर आली आहे. आपल्या अहिल्यानगर शहराचं जे ग्रामदैवत आहे श्री विशाल गणेश मंदिर, इथे गणेशोत्सवानिमित्त एका विशेष आणि भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी अतिशय पवित्र वातावरणामध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण, शंखनाद आणि महाआरती करण्यात आली. या प्रसंगी आपल्या भगिनी आणि अनेक महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये एक मस्तपैकी भव्य ऊर्जा जी होती ना, ती अगदी भरून आली होती आणि खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वातावरण तिथे निर्माण झालं होतं. खरंच महिलांनी धार्मिकच नाही तर अनेक ठिकाणी सुद्धा अशा गोष्टींमध्ये सहभागी झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला सुद्धा मनाची शांती गरज असते, मनाच्या शांतीची, कारण आपण दिवसभर काम, कष्ट, मुलांचं बघा, सासू सासऱ्यांचं बघा, आपल्या माहेरचं बघा, सगळ्यांना सांभाळा, सावरून घ्या. इथे कुठेतरी आपल्या मनाची शांती मिळणं आपल्याला गरजेचं असतं आणि अशाच गोष्टींमधून मेडिटेशन असेल, अशाच प्रार्थना असतील किंवा एखाद्या शांत ठिकाणी बसणं असेल, तर अशा गोष्टींमधून आपलं मन शांत होत असतं मंडळी. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं जे मानसिक समाधान कुठे आहे ते नक्की शोधा आणि अशाच गोष्टींचा लाभ घेत राहा मंडळी. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता. दररोज

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आपला शो सुरू आहे. सकाळचे 11:41 झालेत सध्या आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, जर तुम्ही एसटीनं प्रवास करत असाल आणि एसटी महामंडळाचं NCMC कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मंडळी, एसटी महामंडळाच्या NCMC कार्ड संदर्भातील नोंदणी आणि वितरण प्रक्रियेमध्ये काही महत्वाचे आणि सोपे बदल करण्यात आलेले आहेत. बऱ्याचदा कार्ड हे नोंदणी करताना बायोमेट्रिक म्हणजेच हाताचे ठसे जुळत नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होतं. परंतु आता काळजी करायची अजिबात कारण नाहीये, कारण ज्या प्रवाशांचे बायोमेट्रिक जुळत नाहीयेत त्यांना आता थेट आधार OTPच्या माध्यमातून कार्ड नोंदणी करण्याचा जो पर्याय तो उपलब्ध करून देण्यात आलाय. यामुळं आता तुमची नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि झटपट होणार आहे. त्यामुळं उशीर अजिबात करू नका, कारण मी मागेच सांगितलं होतं की काही अवधीच राहिलेलं आहे कार्ड काढण्यासाठी. आता मुदत संपत आली आहे, त्यामुळं लवकरात लवकर हे तुमचं कार्ड काढून घ्या आणि एसटीच्या सेवेचा, एसटी प्रवासाचा आनंद घ्या. अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:52 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या शो मध्ये. मंडळी, आता महागाईचा आणखी एक मोठा फटका आपल्या किचन पर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि आपल्या ज्या महिला वर्ग आहेत ना, त्यांना आता पुन्हा एकदा काटकसर करावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांचं बजेट कोलमडलेलं आहे. सर्वसामान्यांच्या ताटात असणारा वरण भाताचा घास आता चांगलाच महागलाय. अनियमित पावसामुळे बाजारामध्ये तांदळाचे भाव थेट 25% भडकलेत. होय मंडळी, विशेषतः दक्षिण भारतातून होणारी तांदळाची आवक घटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि व्यापाऱ्यांच्या मते नवीन पीक बाजारात येईपर्यंत, म्हणजेच पुढील 1 ते 1.5 महिने हे भाव असेच चढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं रेशनिंग आणि महिन्याचं बजेट आखताना थोडंसं जपूनच आता आखावं लागणार आहे. आता मला देखील तुमच्या शहरामध्ये सध्या तांदळाचे काय भाव चाललेले आहेत ना, ते मला नक्की सांगा 90 11 11 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. अधिक माहितीसाठी अशाच गोष्टी ऐकत रहा, अशाच गोष्टी तुम्ही अपडेटेड रहा आणि मंडळी अशाच गोष्टींसह मी येते तुम्हाला भेटायला अगदी थोड्या वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय, हॅलो, नमस्कार, गुड आफ्टरनून गाईज. दुपारचे आता 12 वाजलेत आणि आपला शो सुरू आहे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या. या शोमध्ये आपण खूप साऱ्या गप्पा मारत असतो मंडळी आणि खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा करत असतो. आणि मंडळी, आत्ताच एक खूप भारी आणि एकदम आता महिलांना इन्स्पायरिंग वाटेल ना अशीच बातमी आणि ती मला तुम्हाला शेअर करायची आहे. मंडळी, महिलांमध्ये एकला चलो रे म्हणजेच सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड आता सध्या प्रचंड वाढतोय. नोकरदार महिला आता स्वतःच्या प्रवासाचे निर्णय स्वतः घेत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये महिलांच्या सोलो ट्रॅव्हलमध्ये थेट कितीतरी पट वाढ झालेली. आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये 48% महिलांचा असा विश्वास आहे की लाईक माइंडेड म्हणजेच आपल्यासारख्या विचारांच्या लोकांसोबत किंवा एकटं ट्रॅव्हल्स केल्यानं सुरक्षिततेची जी भावना आहे ती मिळत असते. इतकंच नाही मंडळी, तर ऑफिसच्या कामासोबत सुट्टी जोडून फिरण्याचा ब्लीझर ट्रेंड असो किंवा आई आणि मुलींचा एकत्र मदर डॉटर ट्रिपचा प्लॅन असो, महिला आता आपल्या आवडीनुसार हॉटेल्स, वेलनेस आणि वेगवेगळे अनुभव घेण्याला आता पसंती देत आहेत. आणि मंडळी, तुम्ही सुद्धा तुमची पुढची सोलो ट्रिप कधी प्लॅन करताय हे मला नक्की सांगा आणि कुठे जाताय, कशा पद्धतीचा प्लॅनिंग करताय आणि काय काय गंमत जम्मत करणार आहात ते मला 90111923 या संपर्क क्रमांकावरती नक्कीच सांगा. मी सुद्धा हवं तर येईल तुमच्यासोबत, कारण मला सुद्धा पर्सनली सोलो ट्रॅव्हलिंग फार आवडते. पण हा मंडळी, सध्याचं वातावरण खराब होत चाललेलं आहे, कोण लोक कशी आहेत काय आपल्याला अंदाज नसतो, त्यामुळं या सोलो ट्रॅव्हल्ससोबत आपल्या सुरक्षिततेची जी आपण काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं पहिल्यांदा सुरक्षितता जपा आणि मग सोलो ट्रॅव्हलिंग आणि बाकीचा एन्जॉयमेंट करा. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:10 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आज आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, विचारसरणीमध्ये होणाऱ्या एका खूप सुंदर आणि सकारात्मक बदलाची बातमी घेऊन मी आली. आता ही बातमी आपल्या देशातली नाही, आपल्या देशात मध्ये तर मुलगी झाली, लक्ष्मी घरी आली, आपण स्वागत करतो. पण मंडळी, डेन्मार्क मध्ये झालेल्या एका मनोरंजक अभ्यासातून असं समोर आलंय की पुरुष व्यवस्थापकांना, म्हणजेच बॉसला, पहिलं मूल मुलगी झाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीमध्ये आणि निर्णयांमध्ये एक मोठा सकारात्मक बदल दिसून आलाय. मुलगी जन्माला आल्यानंतर पुरुष बॉसची महिलांबद्दलची जी आधीची दृष्टी होती, आधीची विचारसरणी होती ना, ती बदलली आणि त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये महिलांची भरती वाढवली, तसंच त्यांना बढती आणि चांगल्या संधी देण्यास सुरुवात सुद्धा केली. याचा सकारात्मक परिणाम म्हणून पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या कमाईमध्ये 4.4% वाढ झाली आहे आणि ही गोष्ट खूप मस्त आहे मंडळी. मुलींचा जन्म हा केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाज आणि कॉर्पोरेट जगतासाठी सुद्धा बदल घडवून आणणारा ठरतो. आणि ही गोष्ट खरंच, एका बॉसने जरी ही गोष्ट केली असेल तरी मला तरी असं वाटतं की जगातल्या सर्व लोकांनी मुलींचं जे स्वागत आहे, मुलीच्या जन्मानंतरचं तिचं स्वागत आहे, ते अशाच पद्धतीनं केलं पाहिजे. आपण स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत आणि मुलीला हसत खेळत स्वीकारलं पाहिजे, कारण मुलगी ही लक्ष्मी तर आहेच आहे आणि तिच्यामुळेच मंडळी एक हे जग जे आहे, किंवा जे आपण म्हणतो ना की मुली सर्व ह्याच्यामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहे, तर खरंच हे आपण आता समाजामध्ये बघत आहोत की मुलगी कुठेच कमी नाही. त्यामुळं तिचं एक संकोच न बाळगता मुलगीच झाली आणि प्रगती झाली अशाच गोष्टीसह. त्याच्यामुळं मंडळी, आपण मुलींचा सन्मान करूयात, महिलांना प्रोत्साहन देऊयात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देऊयात. अशाच गोष्टीसह भेटूया थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता. दररोज

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. आपला शो सुरू आहे गोष्टी तुमच्या आमच्या, आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या रेडिओ नगर 90.4 FM मध्ये. मंडळी, आता एक अतिशय भारी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू सरकार महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य धोरण आता आणत आहे. आता आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं सुद्धा यावरती मोठी पावलं उचललेली आहेतच. महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल 580 मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये नुकत्याच अवघ्या 2 महिन्यांमध्ये 30,000 अधिक महिलांवरती उपचार देखील करण्यात आले आहेत. मेनोपॉजच्या काळात महिलांच्या आरोग्याची योग्य तपासणी, पोषण आणि मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या घरातल्या आजूबाजूच्या महिलांना या सुविधेबद्दल नक्की सांगा, कारण मंडळी मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि एकदम एक स्वभाव असेल, हार्मोनल बदलांचा असा टप्पा असतो. त्यामुळं या काळामध्ये महिलांना एकटं न सोडणं, त्यांच्या सोबत राहणं, त्यांच्या जरी त्यांचा स्वभाव बदलत असेल, चिडचिडेपणा होत असेल त्यांना, तरी सुद्धा तो समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि त्यामुळं मंडळी या केंद्रांची, या क्लिनिक्सची गरज आता सर्वत्र असायला हवी आहे. आता गरज भासायला लागली आहे. आणि कारण मंडळी कसं आहे की त्यांना या काळामध्ये समुपदेशन देणं देखील गरजेचं असतं. खरंच या गोष्टी आता शासन आणत आहे, फार कौतुकाची गोष्ट आणि महिलांसाठी सुद्धा ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे. तर तुमच्या ओळखीतल्या, तुमच्या घरातल्या महिलांबाबतीत सुद्धा ही बातमी शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

Everybody for FM. Aber zum Sagen. Goodbye.

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: वेलकम बॅक मंडळी, नमस्कार, शुभ दुपार. दुपारचे 12:41 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा मंडळी. आता कितीतरी दिवस झाले आपले बाप्पा आपल्या सोबत आहेत आणि आपली एक सवय असते की म्हणजे अनेकांची असते, माझी तरी आहे की आपल्याला कोणाशी तरी काहीतरी शेअर करायचं असतं. आपली मित्रमंडळी असतील किंवा आपल्या घरातले कुटुंबातले जे जवळचे व्यक्ती असतील, आपले आई वडील असतील किंवा आपला पार्टनर असो, आपल्या मनातल्या गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करत असतो. त्याच सोबत मंडळी अनेक जण आहे ना, तर ते बाप्पासोबत सुद्धा आपल्या फिलिंग शेअर करत असतात आणि आपली एक विश ही मागत असतात. तर मंडळी मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की या वर्षी तुम्ही बाप्पाकडे काय मागितलंय, तो बाप्पाकडे तुम्ही तुमची कोणती इच्छा व्यक्त केली आहे किंवा काय वाटतं या वर्षभरामध्ये तुमची कोणती विश अशी आहे की ती पूर्ण झाली पाहिजे, हे मला एक तुमच्या ज्या विश लिस्ट आहेत ना, तर त्या मला तुम्ही 90111123090 या संपर्क क्रमांकावरती पाठवून द्या आणि मला बघायचंय की कोणाच्या काय विश आहेत. मला जाणून घ्यायचं आहे की कोण आपल्या बाप्पाकडे काय काय मागत आहे आणि कोण स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक बाप्पाला विनंती देखील करत आहे. मंडळी माझी तर बाप्पाकडे हीच प्रार्थना आहे की बाबा तुझ्या भक्तांच्या ज्याही इच्छा आहेत, ज्याही आकांक्षा आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. त्यांना जे हवं आहे ते लवकरात लवकर त्यांना भेटू दे आणि त्यासोबत सगळ्यांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि त्याचसोबत धनसंपदाही लाभू दे. मंडळी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तर आहेच आहेत आणि आता ऑलमोस्ट बरेच दिवस झालेत आपले बाप्पा आपल्या सोबत आहेत आणि असंच अविरतपणे ते आपल्या सोबत राहणार सुद्धा आहे. तर मंडळी असंच तुम्ही सुद्धा आपल्या गणपती बाप्पावरती मनापासून प्रेम करत राहा, आपल्या रेडिओवरती देखील मंडळी तुम्ही प्रेम करत राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, कारण भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. पण जाता जाता मला एक तुम्हाला आणखी एक बातमी, आणखी एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी विविध सेवांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं माध्यम संवाद हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतोय. आणि मंडळी, या उपक्रमाअंतर्गत दर गुरुवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक आठवड्यामध्ये एका विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची व उपक्रमांची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणार आहे. त्यासोबत या उपक्रमाची सुरुवात गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4:30 राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय आणि अहिल्यानगर येथे होणाऱ्या माध्यम संवादातून करण्यात आलं होतं. आणि यावेळी पण मंडळी, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यांनी देखील. आणि मंडळी, दर गुरुवारी या परिषदेचं आयोजन करण्यात येतच आहे, त्यामुळे विविध योजनांची माहिती आता आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. अशाच गोष्टींसाठी ऐकत रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. थोड्याच वेळात आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. सो स्टे ट्यून, भेटूयात आपण उद्या ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये.

श्रोते हो नमस्कार. मगाशीच आपण या योजनांबाबत बोललो होतो आणि आणखी एकच माहिती माझ्याकडून देणं राहिलं होतं आणि मला ती थोडीशी अपडेट तुम्हाला द्यायची आहे. मंडळी, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्ह्यातील एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक गुणवंत खेळाडूंमध्ये एक पुरुष एक महिला व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र असलेल्या क्रीडापटूंनी पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना दिनांक 22 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथून प्राप्त करून सदर पुरस्काराचे परिपूर्ण अर्ज बंद लिफाफ्यामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेमध्ये सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री ज्ञानेश्वर खुरंगे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अहिल्यानगर यांनी केलेले आहे. तर मंडळी, या गोष्टीची नक्कीच माहिती ठेवा आणि अशाच अपडेटसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणं आणि आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. याच उद्देशाने स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, केअरिंग फ्रेंड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, निमा वुमन फोरम व्यासपीठ, ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव मार्गे आणि आधारगट अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने आज सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार आणि आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिरामध्ये शारीरिक तपासणी, महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांची तपासणी, लहान मुलांची योग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजनची पातळी, रक्ताचे प्रमाण, वजन आणि नाडीची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निरासन आणि आवश्यक औषधांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर केअरिंग फ्रेंड हॉस्पिटल मधील उपलब्ध आरोग्य सुविधांबाबतही मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. म्हणून आढाव वाडी परिसरातील सर्व नागरिकांना एक मनापासून सांगणं आहे, आरोग्याची तपासणी करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आपल्या कुटुंबातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सोबत घेऊन या शिबिराचा नक्की लाभ घ्या. शिबिराचे ठिकाण आहे हनुमान मंदिर अंगणवाडी आढाववाडी. शिबिराचे ठिकाण पुन्हा एकदा हनुमान मंदिर अंगणवाडी आढाववाडी. तर लक्षात ठेवा, आजची आरोग्य तपासणी उद्याची मोठी अडचण टाळू शकते. म्हणून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि या मोफत आरोग्य शिबिराचा आवर्जून लाभ घ्या. निरोगी कुटुंब, निरोगी गाव आणि निरोगी समाज घडवण्यासाठी आपण सगळे मिळून एक पाऊल पुढे टाकूया. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खास आहे, कारण आज वाढदिवस आहे स्नेहालय संचलित क्षितिज बालभवनच्या केंद्र समन्वयिका शारदा नेलपल्ली मॅडम यांचा. मॅडम, तुमचं काम म्हणजे फक्त मुलांना मार्गदर्शन करणं नाही, तर त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांना बळ देणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी साथ देणं. मुलांसोबत काम करताना त्यांचं हसू, त्यांचा उत्साह आणि त्यांच्या प्रगतीतला आनंद तुम्ही मनापासून अनुभवता. त्यामुळेच तुमच्या कामातून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसतो आहे. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालय परिवाराकडून आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने, समाधानाने आणि नव्या उत्साहाने भरलेला असो. तुमची स्वप्न पूर्ण व्हावं, तुमच्या प्रयत्नांना यश मिळो आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हे सुंदर हास्य असंच कायम खुलत राहो. तुमच्या हातून अशीच अनेक मुलांची स्वप्न आकाराला येऊत आणि अनेक चेहऱ्यावर हसू फुलत राहो आणि तुमच्या कामाला नेहमी नवी ऊर्जा मिळत राहो. तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
1: माझं आवडीचं गाणं जग कोई बात, खूप खूप धन्यवाद सर्वांना.
0: चला तर मग आपण ऐकूया त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं हे गीत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्ज वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा. आपल्या आजूबाजूला कुठलाही वाद नाही, भांडण नाही, राग नाही. प्रत्येक जण एकमेकाशी प्रेमाने बोलतोय, एकमेकांना समजून घेतोय आणि मदतीसाठी पुढे येतोय. किती सुंदर असेल ना हे चित्र. अशा सुंदर जगाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. शांतता, अहिंसा, बंधुभावना आणि परस्पर आदर यांचा संदेश जगभर पोहोचवणे हाच या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. पण नगरकरांनो, शांतता म्हणजे फक्त दोन देशांमध्ये युद्ध नसणं एवढंच नाही, तर शांतता म्हणजे आपल्या घरात आईबाबांशी प्रेमाने बोलणं, मित्रांशी भांडण झालं तर पुन्हा हात पुढे करणं, मत वेगळं असलं तरी समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं आणि एखाद्याला त्रास होत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणं. कधी कधी आपण मोठ्या जगात शांतता शोधत असतो, पण खरं पाहिलं तर तिची सुरुवात आपल्या छोट्याशा जगापासून होते. आपल्या एका प्रेम शब्दाने कोणाचा तरी राग शांत होऊ शकतो. आपल्या एका माफ करण्याच्या निर्णयाने एखादं नातं पुन्हा जुळू शकतं आणि आपल्या एका छोट्याशा मदतीने एखाद्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ शकतं. म्हणून आजच्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. राग आला तर थोडं थांबूया, मतभेद झाले तर बोलून घेऊया, चूक झाली तर माफी मागूया आणि शक्य असेल तिथे प्रेमाचा हात पुढे करूया. कारण शांतता ही फक्त पुस्तकात वाचायची किंवा भाषणात सांगायची गोष्ट नाही, ती रोजच्या वागण्यातून जगण्याची गोष्ट आहे. आणि नगरकर, लक्षात ठेवा, जग बदलण्यासाठी आपल्याला मोठी ताकद लागणार नाही. कधी कधी फक्त एक शांत शब्द, एक प्रेमळ नजर, एक माफ करणारे मन आणि मदतीसाठी पुढे आलेले आणि मदतीसाठी पुढे आलेला एक हात पुरेसा असतो. चला तर मग आजपासून आपल्या घरात शांतता निर्माण करूया, आपल्या नात्यांमध्ये प्रेम वाढूया आणि आपल्या समाजात आपुलकीची भावना जपूया. शांततेची सुरुवात जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात होणार नाही, ती सुरुवात होईल तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या मनात.

0: पासून आणि जेव्हा एक एक मन शांत होईल तेव्हा घर शांत होईल, घरातून समाज शांत होईल आणि समाजातून जगात शांततेचा संदेश पोहोचेल. तर नगरकर आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शांत राहूया, प्रेमाने राहूया आणि आपल्या छोट्याशा जगापासून एक सुंदर शांत जग घडवूया. तर नगरकर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माझे नाव पोळ अनुष्का संतोष, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

नमस्कार, माझे नाव कविता अमोल रच्चा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खरंच खास आहे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतकांचा आणि स्नेहालयशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या अन्वी शेळके, छाया अविनाश पडवळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहो हीच मनापासून सदइच्छा. आणि आजचा दिवस आणखीन विशेष करण्यासाठी आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. ऐकूया अन्वी शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत गंगा के किनारे. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा कार्यक्रम सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. सायंकाळी 4 वाजता सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम हे सर्व घेऊन आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आणि रात्री 8 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र. त्याचबरोबर 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका छाया अविनाश पडवळकर यांचा आज वाढदिवस आहे. छायाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आहे आपल्या सोबत आर जे आदी। तर श्रोते मित्र हो, सध्या गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात सुरू आहे आणि आता आरस देखावे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा याचा खूप मोठा उत्साह गणेश भक्तांमध्ये दिसून येतोय आणि आपल्या शोमध्ये देखील आपण अष्टविनायकाची माहिती घेत आहोत। तेव्हा आज आता आपण सातव्या गणपतीविषयी, आजचा आपला गणपती आहे ओझरचा श्री विघ्नेश्वर। प्रत्यक्ष गणेशाने पाराशर ऋषींचा पुत्र होऊन विघ्नासुर दैत्याशी युद्ध केलं आणि उन्मत्त झालेल्या विघ्नासुराचा पाडाव केला। दैत्य गणेशाला शरण गेला आणि देवाच्या नावाबरोबर स्वतःचेही नाव जोडले जावे असा वर त्यानं मागितला। गणेशानं मोठ्या आनंदानं तो वर दिला आणि इथं गणेश हा विघ्नहर किंवा विघ्नेश्वर नावानं स्थित झाला। तेच हे ओझरचे पवित्र स्थान। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये कुकडी नदीच्या काठावर येडगाव धरणाच्या जवळच ओझर हे पवित्र ठिकाण वसलेलं आहे। पुणे नाशिक रस्त्यावरील नारायणगावपासून हे अंतर फक्त 9 किलोमीटर इतके आहे। या स्थानाचे आणि गणेशाचे महत्त्व विशद करताना मुद्गल पुराण तसंच स्कंद पुराणात अभिनंदन राजाची कथा येते। अभिनंदन राजानं यज्ञ केला पण त्यात त्यानं इंद्राला आमंत्रित केलं नाही। इंद्रदेवाचा अर्थातच कोप झाला आणि त्यानं काळ नावाच्या राक्षसाला सर्व शक्ती दिली, अमरत्वाचा वर दिला आणि अभिनंदन राजाच्या यज्ञाचा विनाश करण्यास पाठविलं। त्याला विघ्नासुर असं नावही प्रदान

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

उन्मत्त झालेल्या या विघ्नासुरानं अभिनंदन राजाच्या यज्ञाचा विध्वंस तर केलाच, परंतु पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोभ झाला, मग सर्वांनी श्री गणेशाची आराधना केली. त्यावेळी गणेश हे पाराशर ऋषींच्या आश्रमात राहत होते. गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गणेशानं पाराशर पुत्र होऊन विघ्नासुराशी युद्ध केलं. विघ्नासुराचा पाडाव झाल्यावर तो दैत्य गणेशाला शरण आला. गणेशाने त्याला अभय दिले आणि सांगितले की ज्या ठिकाणी माझे भजन कीर्तन होत असेल तिथं तू कधीही जाता कामा नये. विघ्नासुरानं हे मान्य केलं आणि त्यानं गणेशाकडे अशी विनंती केली की देवाच्या नावासोबत स्वतःचेही नाव घेतले जावे. देव प्रसन्न झाले आणि विघ्नेश्वर किंवा विघ्नहर हे नाव धारण करून याच क्षेत्री ते कायमचे वास्तव्याला राहिले. तेच हे पवित्र ठिकाण ओझर. नंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवदेवतांनी ओझर गावी श्री गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली. तोच हा ओझरचा श्री विघ्नेश्वर विनायक. श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून भव्य आहे. मंदिराला तटबंदीयुक्त प्राकार आहेत. दगडी तटावरून चालण्यासाठी पायवाटा ठेवलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दगडात कोरलेले द्वारपाल दिसतात. महाद्वाराच्या आत ऐसपैस ओवऱ्या आहेत. पुढं फरसबंदी प्रशस्त अंगण आहे. अंगणात दोन दीपमाळा दिसतात. भव्य अशा सभा मंडपाला उत्तर आणि दक्षिण बाजूला दरवाजे आहेत. आतमध्ये धुंडीराज गणेशाची प्रतिमा आहे. पुढं आणखी 1-10 फुटी सभामंडप आहे. प्रवेशद्वारापाशी असलेल्या काळ्या पाषाणाचा उंदीर मोठा मोहक आहे. मंदिराच्या कळसावर कलाकुसर केलेली पाहायला मिळते. एकूणच मंदिरावर चित्रकाम आणि नक्षीकाम फारच सुरेख केलेलं दिसतं. मंदिराच्या घुमटावरील शिखर चिमाजी अप्पांनी बांधल्याचे सांगतात. त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. ऐन गर्भगृहात आसन मांडी घातलेले डाव्या सोंडेचे श्री विघ्नेश्वर विराजमान आहेत. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणिक बसवलेले आहेत. कपाळावर हिरा आणि बेंबीत खडा बसवलेला दिसतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी हे दोन मोठे उत्सव इथे होतात. शिवाय कार्तिक महिन्यातल्या त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सवसुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यावेळी इथं मोठ्या प्रमाणावर आरत्या गायल्या जातात. त्यात श्री मोरया गोसावी यांच्या आरत्यांना प्राधान्य असते. तर श्रोते हो, मुंबईपासून 191 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गणेशाचं मंदिर पुणे या विमानतळाच्या जवळ आहे आणि पुणे रेल्वे स्थानक देखील इथून जवळच आहे. तेव्हा आपण रेल्वेने देखील जाऊ शकता आणि आपल्या बसनी आणि खाजगी वाहनानं देखील जाऊ शकता. असा हा ओझरचा विघ्नेश्वर. आपणही भक्तिभावानं श्री गणेशाला वंदन करूया आणि घेऊया संगीतमय म्युझिकल ब्रेक. गणपती बाप्पा मोरया.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

वेलकम बॅक। आणि मित्र हो, आता विदर्भातील अष्टविनायक याविषयी माहिती आपण अभ्यासूया। आज आहे सातवा गणपती, रामटेकचा अष्टादशभुज गणेश हा सप्तम विनायक। रामटेक म्हणजे विदर्भातील जनतेसाठी पवित्र दैवत स्थान, प्रभू श्रीरामचंद्रांचे वास्तव्य, यादवकालीन सुवर्णयुग आणि कवी कुलगुरू कालिदासाच्या यक्षाचे वसतिस्थान म्हणून हे स्थळ अभिमानास्पद आहे। इथूनच जवळच असणाऱ्या मनसर येथील उत्खननातील शिलालेख यादवकालीन सुवर्णयुगाची साक्ष देतात। या गावातील 18 भुजांचा गणपती अष्टविनायकांमध्ये नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे। मंदिर हेमाळपंथी बांधकामाचे असून याचे ओसरी, सभागृह व गाभारा असे तीन मुख्य भाग आहेत। मंदिरास तीन उत्तराभिमुख गाभारे असून तीनही गाभाऱ्यात गणपतीच्या मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात। या तीनही गाभाऱ्यांवर गणेश पट्टीच्या ठिकाणी कीर्तिमुखे कोरलेली दिसतात। मधल्या गाभाऱ्यात चतुर्भुज महागणेश तर त्यांच्या उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात रिद्धिसिद्धी गणेश आहेत आणि डाव्या बाजूला अष्टादशभुज अर्थात 18 हातांच्या श्री गणेशाची मूर्ती आहे। या तीनही मूर्तींना प्रदक्षिणा घालण्यास एकच मार्ग आहे। नाथ संप्रदायाच्या मते ही तांत्रिक गणेश प्रतिमा आहे। 4 फूट 7 इंच उंचीच्या या अष्टादशभुज गणेशाचा मुकुट व गंडस्थळ सुंदर आहे। शूर्पकर्ण, लघुनेत्र अशा गणेशाची डाव्या बाजूला वेटोळे करून वळवलेली सोंड फारच सुंदर आणि झोकदार आहे। दोन्ही बाजूच्या हातांना वेगवेगळी आयुधं आहेत। पद्मासनात बसलेल्या या देखण्या गणेशाच्या 18 हातात पाश, अंकुश, खटवांग, त्रिशूळ इत्यादी विविध आयुधे आहेत। मोदक हस्त अशा या गणेशाचा एक हात अभयमुद्रेत असून त्याच्या दुसऱ्या एका हातात मयूर पंखाची लेखणी दिसते। 18 विज्ञानांचे ज्ञान असलेला असा हा अष्टादशभुज गणेश आहे असे भाविक मानतात। 18 सिद्धींमुळं या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात असे पुराणात सांगितले आहे। विदर्भातील अष्टविनायकांच्या सर्व मूर्तींमध्ये ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आणि अधिक तेजस्वी आहे। तिच्या दर्शनानं भक्तांचे देहभान हरपते, मन प्रसन्न होऊन ते नकळत तिथं नतमस्तक होतात। विदर्भातील बरीच मंडळी अगदी लांबलांबून इथं नवस बोलण्यासाठी येतात, तेव्हा रामटेकच्या अष्टादशभुज गणेश याचंही आपण दर्शन घेऊया आणि ऐकूया श्री गणेशाचंच एक छानसं भक्तिगीत। घेऊया म्युझिकल ब्रेक।

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

0: नमस्कार, मी समिधा गुंजाळ. मी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि लहान मुलांसाठी पिक्चर बुक्स बनवते. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. तर श्रोते मित्र हो, आता आपण ऐकूया महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यावरील गणेशांविषयी आपण माहिती घेत होतो. आता धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा या किल्ल्यातला नृत्य गणेश याविषयी माहिती. एकेकाळी प्रत्यंडक, परमधामपूर, प्रचंडपूर या नावानं ओळखल्या गेलेल्या परिंड्याच्या विस्तृत भुईकोटाचा इतिहासही खूप प्राचीन आहे. 18व्या शतकात श्री हंसराज स्वामी यांचे वास्तव्य याच परांड्यात झाले होते. किल्ल्यात लोखंडी गज लावून बंदिस्त केलेल्या एका खोलीत 6 हातांच्या नृत्य गणेशाची भग्न मूर्ती आहे. देखा शरदर्शने म्हणी येती तेची भुजांची आकृती, म्हणवनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्क तोची परशु नीतीभेदु अंकुशु, वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे. एके हाती दंतु तो स्वभावता खंडितु, तो बौद्धमत संकेतु वर्तिकांचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तु. ही आहे ज्ञानेश्वरीतली भावार्थ दीपिका यामधली एक सुंदर अशी ओळ. ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन या गणेश मूर्तीला तंतोतंत लागू पडतं. तेव्हा या परांडा किंवा परिंडा किल्ल्यातल्या नृत्य गणेशाला देखील तुम्ही अवश्य भेट द्या आणि दर्शन घ्या. आता आपण घेऊया एक भक्तिमय म्युझिकल ब्रेक.
2: सत्व गणपती राया, सत्व गणपती राया, हे हा. महडगावाती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर, मंदिर लय साध सुद जस कौलारू घर. घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: नमस्कार नगरकर, मी सावनी रवींद्र. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, आता आपण अष्टविनायकाची माहिती ऐकत होतो, विदर्भातल्या अष्टविनायकाची माहिती ऐकत होतो, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यावर कोणकोणते गणपती आहेत याचीही माहिती ऐकत होतो, आणि त्याचबरोबर आडवाटेतले कोणकोणते गणपती आहे त्याविषयी देखील माहिती ऐकत होतो. तर याच सेगमेंटमध्ये आता आपण ऐकूया त्रिमुखी गणेश बुरोंडी. देवाची इच्छा असली की देव स्वतःला हव्या त्या ठिकाणी येतो आणि नंतर भक्तांच्या कल्याणाकरता तिथंच स्थानापन्न होतो. भक्तांचे भले करणारा हा सुखकर्ता आपल्याला अनेक पुराण कथांमधून सापडतो. अगदी आत्ता आत्ता म्हणजे जेमतेम 10-12 वर्षांपूर्वी अशी काही घटना घडली असे जर सांगितले तर ते खोटंच वाटतं, थोतांड वाटतं. पण अशीच एक घटना घडली इसवी सन 2006 साली आपल्या कोकणात दापोलीजवळ. त्याच घटनेचा नायक आजही मोठ्या दिमाखात तिथं उभा आहे, भक्तांची वाट पाहत आहे. बुरोंडी या दापोलीपासून फक्त 12 किलोमीटरवर असलेल्या गावातली ही गोष्ट आहे. या गावात कोळी आणि खारवी समाजाचे लोक राहतात, अर्थातच मासेमारी हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हरणेजवळील खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेनं त्यांनी ती काय आहे म्हणून बघितलं तर ती एक लाकडाची श्री गणेशाची मूर्ती होती. कोणीतरी ती विसर्जित केली असावी असे समजून या दोघांनी तिची पूजा केली आणि परत समुद्रात सोडून दिली. काही काळानं खोल समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी ती परत समुद्रात सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा तीच मूर्ती त्यांच्या होडीजवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रवून गेले. हा काहीतरी चमत्कार असावा आणि गजाननाला आपल्याकडं यायचं असावं असं समजून त्यांनी ती मूर्ती किनाऱ्यावर आणली. घडलेला सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. सगळ्या ग्रामस्थांनी एकमतानं असं ठरवलं की या गणेश मूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचं. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते. मग शेवटी सर्व गावकऱ्यांनी गावातल्याच श्री सावरदेवाच्या मंदिरातील एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून त्या गावाला आणि साखरकर कुटुंबियांना भरभराटेचे दिवस आले. 4 फूट उंचीची शिस्वी लाकडाची ही मूर्ती 3 तोंडांची आहे. मूर्तीला 6 हात असून पाश, दंत अशी आयुधं तिच्या हातात आहेत. तुंदिल तनू आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीच्या अलंकारांची कलाकुसर अतिशय अप्रतिम आहे. गणेशाच्या पायाशी त्याचे वाहन मूषक आणि बाजूला बीजपूरक इडलिंबू दिसते. बीजपूरक हे फळ लाडवासारखे दिसते. सुफलता आणि नवनिर्मिती याचे ते प्रतीक आहे. ते गणपतीजवळ दाखवलेले असते. दापोली दाभोळ या परिसरात लोकांचे कायम जाणं होतं, परंतु या गणेशाचे दर्शन आता मुद्दाम जाऊन घेतले पाहिजे. जवळच असलेला रम्य सागर किनारा या मंदिराला आणि परिसराला अजूनच शोभायमान करतो. बुरुंडी इथले त्रिमुखी गणेश यांचं अंतर मुंबईपासून 218 किलोमीटर आहे आणि जवळचं रेल्वे स्थानक आहे कोकण रेल्वेवरील खेड. त्याचबरोबर जवळचं बसस्थानक आहे दापोली. तेव्हा श्रोते मित्र हो, आपणही या बुरुंडीच्या त्रिमुखी गणेशाचं दर्शन घ्या. आता आपण घेऊया.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, आज आपण थोडी आणखीनही गणेशाविषयी माहिती ऐकूया. नृत्य कलेतील श्री गणेशाचं स्थान. कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनानं होते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री गणेशाला नृत्य क्षेत्रात विशेष मानाचं स्थान प्राप्त झालं आहे. नृत्य कलेचे प्रवर्तक, तांडव नृत्याचे रचनाकार भगवान श्री शंकर आणि लास्य नृत्याची निर्मिती करणाऱ्या शिवभार्या श्री पार्वती देवी या दोहोंचा पुत्र श्री गणेश. त्यामुळं श्री गणेशाचा नृत्य कलेशी अगदी जवळचा संबंध आहे. म्हणूनच की काय, आज विविध कला माध्यमांमध्ये नृत्य गणेशाची वर्णनं आपल्याला साकारलेली दिसतात. प्राचीन काळापासून नृत्यांमध्ये श्री गणेशाचं वर्णन केलेलं आढळतं. विविध प्राचीन ग्रंथात श्री गणेशाचा नामोल्लेख केलेला दिसून येतो. कलाशास्त्राचे आद्य ग्रंथ म्हणजे श्री भरतमुनी लिखित नाट्यशास्त्र आणि आचार्य नंदिकेश्वर लिखित अभिनय दर्पण. वैदिक काळापासून 8व्या शताब्दीपर्यंत नाट्यशास्त्राची निर्मिती झाली. यानंतर आचार्य नंदिकेश्वर लिखित अभिनय दर्पण, अभिनव गुप्तांचे अभिनव भारती, आचार्य धनंजयांचे लिहिलेले दशरूपक, आचार्य सागर नंदी रचित नाट्यलक्ष रत्नकोश, आचार्य शारदानयन लिखित भावप्रकाशन अशा विविध ग्रंथांची इसवीसनपूर्व 7व्या शताब्दीपासून 17व्या शताब्दीपर्यंत निर्मिती झाली. या सर्व ग्रंथांमधून तसंच संस्कृती साहित्यातून मूर्तिकला आणि शिल्पकलेची परंपरा वर्णन करताना पुरावे देताना इंद्र, विष्णू, सरस्वती, लक्ष्मी तर प्रसंगी श्री गणेशाचेही सुंदर शब्दात चपखल वर्णन केले दिसते. प्राचीन मंदिरांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला नृत्य गणेशाच्या प्रतिमा पाहायला मिळतात. मूर्तीशास्त्राप्रमाणेच नर्तनशास्त्रात देखील विविध आसनं, स्थानक, शरीराकृतीने नर्तक नृत्य गणेश साकारतो. ज्याप्रकारे गणपतीच्या सोंडेचा कलात्मकरित्या उपयोग अनेक शिल्पातून केलेला पाहायला मिळतो, जसं की तो सोंडेने मोदक खातो तर कधी असुरांचा नाश करतो, त्याचप्रकारे नर्तक देखील सोंडेच्या वेगवेगळ्या अवस्था साकारताना दिसतात. श्री गणेशाच्या सोंडेचे वक्ररचना खूपच आकर्षक वाटतात. एकदंत, शूर्पकर्ण, वक्रतुंड ही गणेशाची रूपे नर्तक शरीराकृतीतून साकारताना चारींचा पदभंगिमांचा वापर करतोच. त्याप्रमाणे शास्त्रानुसार नमूद केलेल्या मुद्रांचा देखील तो योग्य प्रकारे वापर करतो. म्हणूनच आचार्य नंदिकेश्वर लिखित त्या ग्रंथात एक ओळ आहे, उरोगताभ्याम हस्ताभ्याम कपित्थो विघ्नराटकरहा. तर यानंतरची माहिती पण आपण उद्याच्या सेगमेंटमध्ये ऐकणार आहोत. आता आपण घेऊया एक भक्तिमय म्युझिकल ब्रेक.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

वेलकम बैक मित्रांनो. आज आहे 21 सप्टेंबर. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. जगभरातील शांतता, अहिंसा आणि एकात्मतेसाठी हा दिवस समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं 1981 साली हा दिवस शांततेच्या महत्वावर जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन केला होता. युद्ध, संघर्ष आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर या दिवशी लोक एकत्र येऊन शांततेच्या विचारांचे समर्थन करतात. शांततेचा प्रसार, संवाद आणि समन्वय वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्दिष्टानं विविध उपक्रम, चर्चासत्र आणि कार्यक्रम योजले जातात. या दिवसाचं एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे मानव जातीनं एकमेकांशी संवाद साधून आणि मतभेद सोडवून शांततेच्या दिशेनं पाऊल उचलणं. या दिवसाच्या निमित्तानं लोक एकत्र येऊन समाजातील हिंसेचे निर्मूलन कसे करता येईल यावर चर्चा करतात आणि शांततेच्या दिशेनं कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतात. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला अशा महान थोरामोठ्यांनी देखील शांततेलाच प्राधान्य दिले. आत्ता काही दिवसापूर्वीच जगामध्ये 1-2 ठिकाणी हल्ले झाले, युद्ध झाले आणि या हल्ल्यांची, युद्धांची निष्पत्ती काहीच नाही. दोन्ही बाजूचे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले, त्यामुळे शांतता भंग झाली. तेव्हा शांतता ही संपूर्ण मानवजातीला आवश्यक आहे हे मात्र नक्की. आपणही आजच्या दिवशी संकल्प करूया की आपण शांततेत जीवन व्यतीत करू आणि इतरांनाही शांततेत जीवन व्यतीत करण्यास भाग पाडू. कुठल्याही प्रकारे वाद किंवा भांडण आपण टाळूयात.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो. आज आहेत महान गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिन. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रीतसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडलं आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून वारावर जेवून माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले आणि प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दू शेरो शायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी आणि सरगम यांनी नटलेली ख्याल गायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. पंडित अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. विद्याधर गोखले यांच्यानंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती 1964 साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळं. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचं होतं. त्यांनी 17 नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदाहरणार्थ मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकातील सुरुवात त्यांनी भैरवीनं केली होती. तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड जाहली या नाटकात मुक्त छंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं. अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण संगीतिकेत पुलंच्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिली होती तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली होती. गुम माहेरला जाती हो नाखवा हे गीत स्वतः त्यांनी गायले. आकाशवाणीवर असताना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. 1995 सालच्या नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. तर आता ऐकूया त्यांनी गायलेलं एक छानसं भक्ती.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

श्रोते मित्र वेलकम। पंडित जितेंद्र अभिषेकी यांना कोणकोणते सन्मान पुरस्कार मिळाले ते आता आपण ऐकूया। 1978 साली नाट्यदर्पण, 1988 साली पद्मश्री, 1989 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, 1990 साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 1992 गोमांतक मराठी अकादमी पुरस्कार, 1995 बालगंधर्व पुरस्कार, 1996 सूरश्री केसरबाई केरकर पुरस्कार, 1996 मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार, 1996 लता मंगेशकर पुरस्कार, 1997 नाट्य परिषदेचा बालगंधर्व पुरस्कार आणि सरस्वती पुरस्कार कैलास मठ नाशिक यांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। त्यांनी संगीत दिलेली नाटकं आहेत मत्स्यगंधा, ययाती देवयानी, लेकुरे उदंड झाली, वासव दत्ता, कट्यार काळजात घुसली, मीरा मधुरा, हे बंध रेशमाचे, धाडीला राम तिने का वनी, बिकट वाट वहिवाट, सोन्याची द्वारका, गोरा कुंभार, कांते फार तुला, देणाऱ्याचे हात हजार, महानंदा, कधीतरी कोठेतरी, अमृत मोहिणी आणि तूतर चाफे कळी। श्रोते मित्र हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अनेक संगीतकार गायक घडवले। त्यांचे शिष्य कोणकोण होते तर शौनक अभिषेकी त्यांचे पुत्र, त्यानंतर देवकी पंडित, राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, हेमंत पेंडसे, शुभा मुद्गल, महेश काळे, रामदास कामत आणि विजय कोपरकर। अशा या महान कलावंताचं 7 नोव्हेंबर 1998 साली पुणे या ठिकाणी वृद्धापकाळानं दुर्दैवी निधन झालं। आज त्यांचा जन्मदिन आणि त्या जन्मदिनानिमित्त त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो. आज करीना कपूर यांचा पण जन्मदिन आहे. 21 सप्टेंबर 1980 साली मुंबई इथं त्यांचा जन्म झाला. अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची धाकटी बहीण. रोमॅन्टिक कॉमेडीपासून क्राईम ड्रामापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपट शैलींमध्ये विविध पात्र

त्यांनी साकारलेली आहेत. रोमॅन्टिक विनोदी चित्रपट जब वी मेट 2007 आला होता, त्यानंतर एक मे और एक तू 2012, त्यानंतर थ्रिलर्स कुर्बान, तलाश, द आन्सर लाईज विदिन, हिरोईन, उडता पंजाब, वी आर फॅमिली या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांची खूप प्रशंसा झाली. त्यानंतर सिंघम रिटर्न्स, गुड न्यूज, थ्री इडियट्स, बॉडीगार्ड आणि बजरंगी भाईजान हे चित्रपट देखील त्यांची भूमिका असलेले खूप गाजले. अभिनेता सैफ अली खान यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना 2 मुलं आहेत. करीना कपूरचे ऑफ स्क्रीन जीवन भारतात एक व्यापक चर्चेचा विषय आहे. तिचा स्पष्टवक्तेपणा, खंबीरपणा यासाठी ते प्रसिद्ध आहेत. चित्रपट अभिनयाव्यतिरिक्त करीना कपूर स्टेज शोमध्ये भाग घेतात, रेडिओ शो होस्ट करतात, तसंच 4 पुस्तकांसाठी सहलेखक म्हणून देखील त्यांनी योगदान दिले. त्यापैकी 2 आत्मचरित्रात्मक संस्मरण आणि 2 पोषण मार्गदर्शन आहेत. महिलांसाठी कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांची स्वतःची लाईन त्यांनी सुरू केली. 2014 युनिसेफसोबत मुलींच्या शिक्षणासाठी आणि भारतात गुणवत्ता आधारित शिक्षणात वाढ करण्यासाठी त्या काम करतात. 2000 प्रदर्शित झालेल्या रेफ्युजी या चित्रपटाद्वारे करीना कपूर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार देखील पटकावला. परंतु मुझे कुछ कहना है या दुसऱ्या चित्रपटानं त्यांना व्यावसायिक यश मिळवून दिलं. त्याच वर्षी आलेल्या कभी खुशी कभी गम या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात या चित्रपटानं हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमावले. या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. या चित्रपटानं तिला आजवरच्या कारकिर्दीतला सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिलं. 2004 प्रदर्शित चमेली चित्रपटातील त्यांची भूमिका कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातली भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. यानंतर समीक्षकांनी नावाजलेल्या देव आणि ओंकारा या चित्रपटासाठी तिला समीक्षकांचे 2 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 2007 करीनानं तिच्या जब वी मेट चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकावला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करीनानं आघाडीच्या अभिनेत्री म्हणून स्थान मिळवलं. तर करीना कपूर यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि आजच्या शोमध्ये आता इथंच थांबूया. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: वक्त चाहे कितना भी इम्तिहान ले हमारा, हमने हार मानना सीखा ही नहीं है दोबारा. जो ख्वाब आँखों में है उन्हें हकीकत बनाना है, भीड़ में नहीं अपनी पहचान से आगे बढ़ जाना है. आज सोमवार है, एक नई शुरुआत का पैगाम है. दिल में जुनून रखो दोस्तों, क्योंकि जिंदगी का हर दिन खास है. क्या बात है. नमस्कार, शुभ संध्या का, गुड इवनिंग मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. काय म्हणताय मग माझ्या रेडिओ नगरच्या भन्नाट श्रोतांनो, एकदम मस्त ना, आवाजात उत्साह आहे ना? कारण आजचा दिवसच तसा खास आहे. आज आहे सोमवार, म्हणजे नवीन आठवड्याची सुरुवात, नवीन स्वप्नांची सुरुवात आणि स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी. मग मागच्या आठवड्यात काही राहून गेलं असेल, काही प्लॅन फसले असतील, काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील, तर टेन्शन घेऊ नका. नवीन आठवडा म्हणजे नवीन पान, आणि या पानावर काय लिहायचं हे आपल्या हातात आहे. मी आहे तुमची लाडकी आरजे कोमल आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम वरचा सांजरंग हा शो. चला तर मग सोमवारची ही एनर्जी अशीच टिकवून ठेवूया. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल, मनात पॉझिटिव्हिटी आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द घेऊन आजची संध्याकाळ सुरू करूयात. कारण आयुष्य रोज आपल्याला एक संधी देतं आणि ती संधी म्हणजे आजचा दिवस. चला तर मग आवाज वाढवा, मूड सेट करा आणि तयार व्हा एका भन्नाट संध्याकाळसाठी. ऐकूयात छान छान गाणी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आता सणासुदीचे दिवस म्हटलं की साडी, घागरा, लेहंगा, कुर्ती अशा कपड्यांना जास्त मागणी असते बरं का. आणि आता त्यामध्ये ना कॉर्ड सेटची देखील भर पडली आहे बरं का. ते कमालीचं लोकप्रिय झालं. त्यामुळेच तर यावर्षी जेन्झी कडून

फेस्टिव्ह सीझनसाठी अनारकली, ए लाईन कुर्ता, घागरा, लेहंगा या कपड्यांपेक्षा फेस्टिव्ह कॉर्डला जास्त पसंती मिळतीये. फेस्टिव्ह प्रकारात कॉर्ड सेटचे एकाहून एक कमालीचे सुंदर प्रकार आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत बरं का. फेस्टिव्ह सीझन दरम्यान ऑफिसमध्ये घालून जाण्यासाठी ही वेगवेगळ्या पद्धतीचा थोडा फॉर्मल लुक असणाऱ्या कॉर्डमध्येही कित्येक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. हल्ली तर बनारसी, कांजीवरम, पैठणी अशा भरजरी साड्यांचा कॉर्ड सेट शिवण्याचाही ट्रेंड आलाय आणि तसंच कॉर्ड सेट विथ जॅकेट या प्रकार ही सध्या तरुणाईकडून खूप पसंती मिळती आहे. आणि ज्यांना खूप पारंपरिक वेशभूषा करण्यापेक्षा थोडा ट्रेंडी किंवा इंडो वेस्टर्न लुक करणं जास्त आवडतं त्यांना हे कॉर्ड कलेक्शन जे आहे ते नक्कीच आवडू शकतंय. तर मैत्रिणींनो, आता सध्या आपल्या सगळ्याच मैत्रिणींना, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांनाच कॉर्ड सेट घालायला खूप आवडतात कारण आपण त्यामध्ये कम्फर्टेबल असतो. सो तुम्हाला कॉर्ड सेट आवडतात की इतर कोणता प्रकार आवडतो नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आहे 21 सप्टेंबर. आज आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिन. सगळ्यांना आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सांज रंग या शोमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, शांतता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? युद्ध नसलेलं जग, भांडणं नसलेलं जग. हो, पण शांतता फक्त देशांमध्ये किंवा जगामध्येच हवी असते असं नाही आहे. ती आपल्या घरात, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या मनातही हवी असते. कधी कधी आपण बाहेरच्या जगात शांतता शोधत असतो, पण आपल्या जवळच्या व्यक्तीशी दोन प्रेमाचे शब्द बोलायला विसरतो. एखाद्याचं मन दुखावलं असेल तर अहंकार बाजूला ठेवून माफी मागणं, एखाद्याला आपली गरज असेल तर त्याचं ऐकून घेणं, ही सुद्धा शांततेची सुरुवात आहे. संयुक्त राष्ट्र संघानं 21 सप्टेंबर हा दिवस शांततेसाठी समर्पित केलाय. यंदाच्या 2026 शांतता दिनाची संकल्पना आहे इन्व्हेस्ट इन फॉर एव्हरी वन एव्हरीवेअर एव्हरी डे, म्हणजेच प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी शांततेसाठी योगदान देणं. आणि मित्रांनो, शांतता निर्माण करण्यासाठी आपण मोठं पद किंवा मोठी ताकद असण्याची गरज नाहीये. आपल्या शब्दांमध्ये प्रेम असू द्या, आपल्या वागण्यात आदर असू द्या आणि दुसऱ्यांचं दुःख समजून घेण्याची संवेदना असू द्या. चला, आजच्या या शांतता दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूयात. कोणाचं मन विनाकारण दुखवणार नाही. द्वेषापेक्षा प्रेम निवडू आणि जिथे शक्य असेल तिथं शांततेचा संदेश देऊ. कारण जग बदलण्याची सुरुवात कधी कधी आपल्या एका प्रेमळ शब्दापासून होते. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो. आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मसाला।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या इकडे ना आता सध्या बाप्पा आले, त्यामुळे खूप छान वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे। सगळीकडे बाप्पांचं नामस्मरण ऐकायला मिळत आहे, तसंच सगळीकडे छान छान बाप्पांची गाणी देखील ऐकायला मिळत आहेत। आणि आता आपल्या अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर इथं गणेशोत्सवानिमित्तच सामूहिक अथर्व शिष्य पठण आणि महाआरती करण्यात आली आहे। यावेळी व्यासपीठावर वीणा दिघे, अमृता बेडेकर, गायत्री मिसाळ, अश्विनी वाडेकर, कविता अनमल, माधवी ऋषी, श्रेया कुलकर्णी, स्नेहा जोशी, अपर्णा बाल्टे यांनी सगळ्यांनी अथर्व शिष्य पठण केलेलं आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर आहे ना, इथे अथर्व शिष्य पठणाचा कार्यक्रम दुमदुमला। तर मंडळी, अशा प्रकारे तेथील जे वातावरण आहे ते मंत्रमुग्ध झालं होतं, छान वाटत होतं तिथे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, गणपती बाप्पा आले की आपल्याकडे सगळीकडेच छान उत्साहाचं वातावरण असतं आणि आपल्याला उत्सुकता असते. जे सार्वजनिक मंडळ असतात त्यांनी कशाप्रकारे गणपती बाप्पा बसवलेत, कोणाची मूर्ती कशी आहे, कोणाची मूर्ती मोठी आहे, कोणाची मूर्ती देखणी आहे, कोणाच्या मूर्तीमध्ये काय वेगळेपण आहे, हे सगळं बघण्यासाठी आपण उत्सुक असतो. पण त्याचबरोबर आपल्याकडे आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे आरस. हो, आरस आता चालू झालेले आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर आरस आपल्या अहिल्यानगरमध्ये आहेत आणि यावर्षी खूप देखावे आहेत. त्यामध्ये जिवंत देखावे देखील खूप आहेत. तसंच आपल्या अहिल्यानगरमधील टिळक रोड जो आहे ना, तिथे देखील जिवंत देखावा सादर करण्यात येतो आहे. इतका सुंदर देखावा आहे, खंडोबारायांचं लग्न असं हा देखावा आहे. तिथे खूप जास्त गर्दी कालही पाहायला मिळाली होती, कारण तिथे छान भंडा उधळण्यात आला, तसंच नृत्यांनी देखील सगळ्यांना मनमोहित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे अनेक देखावे आपल्या अहिल्यानगरमध्ये आहेत. तुम्ही देखील हे देखावे पाहिलेत का आणि तुम्हाला अहिल्यानगरमधला कोणता देखावा आवडलाय, नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी, वेलकम बॅक। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये। मी कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या आयुष्यात ना असे अनेक क्षण येतात बरं का, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे करू शकत नाही, कधी परिस्थिती साथ देत नाही, कधी जवळची माणसं समजून घेत नाही, तर कधी स्वतःवरचाच विश्वास कमी होतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आजची परिस्थिती ही तुमची कायमची ओळख नाहीये बरं का। कदाचित आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला असेल, तुमच्या मेहनतीची दखल कुणी घेतलेली नसेल, तुमच्या प्रयत्नांचं कौतुक कुणी केलं नसेल, पण याचा अर्थ तुमची मेहनत वाया गेली असं नाहीये। कधी कधी स्वतःला फक्त एवढंच सांगायचं असतं, हो आज कठीण आहे पण मी प्रयत्न करणं थांबवणार नाहीये। म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि तुमच्या माणसांना वेळ द्या, कारण आयुष्य फक्त मोठं यश मिळवण्यात नाहीये तर त्या प्रवासात मनापासून जगण्यातही आहे। तर जगताय ना स्वतःसाठी, नक्की सांगा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरातील उड्डाण पूल जो आहे ना, त्याजवळ असलेल्या भिंतीलगत कचरा पेटवला जात असल्याचा प्रकार समोर आलाय बरं का. आणि वाहनांचे जुने टायर आणि कचरा जाळल्यामुळं परिसरात काही काळ धुराचे लोट उठले होते आणि काही काळ आग विद्युत तारांच्या जवळही पोहोचली होती. कचरा जाळणं हे आरोग्यास धोका पोहोचवणारं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि असंच आरोग्य तज्ज्ञ तसंच प्रदूषण नियंत्रण विभाग देखील सांगतं.

आपल्या शहरात सर्रासपणे कचरा पेटवला जात आहे, यावर महापालिका प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न देखील सजग नागरिकांकडून विचारला जातो आहे. आणि मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, प्रशासनानं पण जागरूक राहणं गरजेचं आहे, आणि आपण देखील जर कचरा जाताना कोणी दिसतंय आपल्याला तर आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजे, आणि कचरा जाणारा जो आहे त्यांना देखील विचार केला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कचरा झाला तर किती प्रदूषण होणार आहे, किती वायू प्रदूषण होणार आहे, किती जणांना त्रास होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण सगळ्यांनीच लक्ष दिलं तर नक्कीच या गोष्टी कमी होतील असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, एक अभिमानास्पद गोष्ट झालेली आहे बरं का, म्हणजे महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काहीतरी झालंय. आता तुम्ही म्हणत असाल काय झालंय, आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अशोक विखे पाटील यांची कन्या नीला विखे पाटील, ज्या आत्ता 41 वर्षाच्या आहेत, त्यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झालीय. हो, त्यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ही निवड जिंकली आहे. 349 सदस्य संख्या असलेल्या स्वीडिश संसदेत निवड झालीय. आणि नीला विखे पाटील या दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. आणि स्वीडनमधील ग्रीन पार्टीच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रिय आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला पण अभिमान होईल अशी गोष्ट आहे आणि आपल्या अहिल्यानगरकरांना देखील अभिमान व्हावी अशी ही गोष्ट आहे. तर मंडळी, नीला अशोक विखे यांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, नागोयामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ना आपल्या भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकलंय बरं का. आणि भारतीय संघाच्या या कामगिरीत नेमबाजांनी प्रभावी प्रदर्शन केलं असून रुद्रनक्ष पाटील आणि हिमांशु ढिल्लन आणि पार्थ माने यांचा भारतीय संघात समावेश होता. यातील रुद्रनक्ष पाटील आणि हिमांशु ढिल्लन यांनी वैयक्तिक अंतिम फेरीसाठी ही पात्रता मिळवली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पुरुष 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक आपल्या भारतानं जिंकलेलं आहे, तर यांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा आपण मारूयात, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलवर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

स्नेहालय संचलित बाल भवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बाल भवन। संपर्क क्रमांक 90110271। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या सगळीकडे आपण ऐकतो आहोत ते म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत दुर्दैवी घटना घडली आहे. जळगावच्या 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला आहे, कारण तिथे गर्दी जी होती त्या गर्दीत त्याला श्वास घ्यायला त्रास झाला, प्रकृती बिघडली आणि रात्री 11:30 सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं तो रांगेतून बाहेर पडला आणि पोलिसांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं सांगण्यात येत आहे. आणि मंडळी, आपण म्हणतो देव सगळीकडेच आहे, आता माझ्या सोबत बसलेला असेल, आता माझं बोलणं ऐकत असेल, आता तुमच्या शेजारी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे. आपल्या मंदिरात देव आहे, आपल्या घरात बाप्पा आहेत आत्ता सध्या. मग तिथे जाण्याचा अट्टहास का? एवढ्या गर्दीत जाऊन देव शोधण्याची गरज आहे का? आणि मग आपण स्वतःच अशा चुका करतो आणि नंतर न म्हणतो की देव नाहीच आहे, देवाला काहीच वाटत नाही, असं बऱ्यापैकी म्हटलं जातं. पण आपणच या चुका करत असू तर देव तुम्ही घरातही शोधा ना. जेव्हा गर्दी कमी आहे तेव्हा जा, किंवा जेव्हा गर्दी कमी आहे तेव्हा जा. तुम्ही इथून देखील देवाचं दर्शन घेतलं ना, त्यांना वाईट वाटणार नाहीये. सो या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलं ना, तर या दुर्दैवी घटना आहेत त्या कमी होतील. याबद्दल काय वाटतंय नक्की सांगा. मंडळी, आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. खरं म्हणजे निरोप घेण्याची इच्छा तर होत नाहीये, पण उद्या संध्याकाळी पुन्हा भेटायला येणार आहे सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. गणपती बघायला जा, देखावे बघायला जा, पण त्याचबरोबर गर्दीत हरवणार नाहीत, गर्दीत कोणाला त्रास होणार नाही, तुम्हाला स्वतःला देखील त्रास होणार नाही याची काळजी.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

वर्धमानां शरणं भवज्जामि वर्धमानां शरणं भवज्जामि।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि युकेजी. 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2025.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या नगरचेच आहेत विनय वाखुरे. सामाजिक, पर्यावरणीय, आरोग्यविषयक, शहर विकासाच्या कार्यावर त्यांचं आत्तापर्यंतचं काम सुरू आहे, अखंडपणे ते सुरूच राहणार आहे. आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा असतो असं म्हटलं जातं, किंवा आपण किती मोठे झालो तरी आपण तो काळ विसरत नाही. तुम्ही मूळचे नगरचेच आहात, तुमचं बालपण नगरमध्ये कुठे गेलं?
3: नगरला मी गुलमरोडच्याच भागात बऱ्याच ठिकाणी राहिलो. आम्ही 20 वर्ष बाड्याच्या घरात होतो, त्यामुळे 3-4 कॉलन्या होत्या. आनंद नगर, गुलमर हाऊसिंग सोसायटी, मार्कंडे सोसायटी, या गुलमरोडच्याच आजूबाजूच्या भागात मी लहान असं मोठं झालो.
2: नक्कीच. आत्ताचं नगर आणि पूर्वीचं नगर यामध्ये खूप बदल झालेत. म्हणजे पूर्वीचं शहर जे आहे ते खूप वेगळं होतं आणि आता बरंचसं शहर डेव्हलप होत आहे. तर बालपणी जे तुम्ही नगर शहर पाहिलं किंवा ज्या एरियामध्ये तुम्ही राहिलात तेव्हा नगर आणि आत्ता कसं आहे?
3: बराच बदल झालाय. शहर झपाट्याने वाढतंय, उपनगरही वाढत आहेत. पूर्वी गुलमरोडच्या पलीकडे काहीच नव्हतं अशी परिस्थिती होती. मी लहान 1995-96 आसपास आम्ही गुलमरोडून जेव्हा शाळेत जायचो तेव्हा गुलमरोडच्या पलीकडे काहीच एरिया नव्हता. आता थेट तपन रोडच्या पलीकडेपर्यंत नगर शहर वाढले आणि ते वाढतच आहे. तसेच केडगाव असेल, सारसनगर असेल, अशी जी उपनगर आहेत तेही वाढत आहेत. नगर शहर पूर्वी फक्त कमानी होत्या, आपल्या दिल्ली गेट असेल, त्यानंतर माळीवाड्याची कमान असेल, अशा वेशी होत्या, याच्या पुरतंच मर्यादित होतं. उपनगर जी वाढली त्यानंतर झपाट्याने विकास सुरू झालेला आहे.
2: नक्कीच, नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा असतो, महत्वाचा असतो. तुमचं शाळेचं शिक्षण किंवा शालेय शिक्षण तुमचं कुठे झालं?
3: मी 1 ते 6 गुलमरोडवरील आनंद विद्यालयामध्ये होतो. त्यानंतर 7 ते 11 भाऊसा फिरोदियाला होतो. आणि मग 12 बीकॉम माझं न्यू आर्ट्समध्ये झालं. नंतर पुणे येथे उच्च शिक्षणासाठी मी गेलो. GSPM येथे माझं MBA झालं.
2: नक्कीच. शाळेचे दिवस तुम्हाला आजही आठवतात का, किंवा शाळेचे शिक्षक आजही स्मरणात आहेत?
3: नक्की नक्की. मी आजच तुमच्या इथे येण्याआधी 2 तासापूर्वीच आनंद शाळेत जाऊन आलो. तिथे आमचं BLO थोडी मीटिंग होती तर त्यासाठी मी जाऊन आलो आनंद शाळेत.
2: नक्कीच. शाळेमध्ये असताना तुम्ही कसे होते?
3: शाळेमध्ये असताना मी 1 ते 6 अतिशय म्हणजे आज्ञाधारक होतो. मी आईलाही आजही सांगतो, तर मी शाळेतून घरी आल्यानंतर शाळेचे कपडे पण बदलत नव्हतो. जो अभ्यास होता, होमवर्क होता, तो कम्प्लीट करायचो आणि त्यानंतर मग पुढचं ऍक्टिव्हिटी सुरू करायचो.
2: नक्कीच. शाळेमध्ये जे शिक्षक आपल्याला मिळतात ते आपल्याला घडवण्यामध्ये खूप नेहमी कष्ट घेत असतात. असे शिक्षक आजही स्मरणात आहेत का, आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत का?
3: आहेत ना, आहेत ना. माझे शाळे बालपणीचे आनंद शाळेचे असतील, भाऊसाहेब फिरोदेचे असतील, किंवा न्यूयॉर्कचे असतील, आणि थेट माझे MBAच्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व शिक्षक आत्ताही माझ्या संपर्कात आहेत. आणि त्यांचं जडणघडणीमध्ये, माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
2: नक्कीच, नक्कीच. 10वीनंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो, कारण 10वीपर्यंत आपण छान शाळेमध्ये असतो आणि नंतर कॉलेजमध्ये आपण जाणार असतो. मग कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घ्यायचा, कुठल्या कॉलेजला फॉर्म भरायचे, आणि घरातून फारसं गायडन्स मिळत नसावं त्या काळामध्ये, किंवा फारसं कोणी सजेशन, जसं आत्ता अनेक मुलांना सगळं सेटल असतं, माहिती असतं की आता आपण काय करणार आहोत, तुमच्याही बाबतीमध्ये असंच होतं का?
3: हो, माझं म्हणजे भाऊला, मोठा भाऊ होता, त्याला सायन्स बॅकग्राऊंडचं असल्यामुळे त्याला घरच्यांनी तिकडे टाकण्याचा हेतू होता आणि मलाही पुढे जाऊन तिकडे टाकू शकतात असे वातावरण होतं. पण मग थोडंसं माझ्या वयापर्यंत येताना 10वी माझी जशी होत आली तसं मला वाटलं आणि विचारलं तुला कुठे जायचं आहे. त्यांनी जसं ओपन एंडेड क्वेश्चन विचारला तर त्यावेळेला मी 7 ते 10वी भाऊसाहेब फिरोदेला आल्यामुळे माझं थोडंसं खेळाकडे थोडासा कल होता. मी स्टेट लेवलचा खेळाडू होतो, ॲथलेटिक्समध्ये मी मेडल घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी खेळाच्या थोडासा संपर्कात असल्यामुळे वडिलांनी मला फार शिक्षणासाठी फोर्स केला नाही की बा तू हेच कर, तुला काय आवडतं ते कर असं म्हटल्यामुळं मग मी म्हटलं मी कॉमर्स घेतो. मग त्यामुळे माझं BCOM नगरमध्ये झालं आणि मग MBA ला पुण्याला गेलो मी.
2: नक्कीच. एमबीए साठी तुम्ही पुण्याला गेलात असं तुम्ही सांगितलं. न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये बीकॉम पर्यंत शिक्षण झालं होतं. पुण्याचे ते दिवस एमबीएचे कसे होते?
3: पुण्यात त्यावेळेला मलाही मित्र भरपूर होते, कारण माझं शाळा दोन झाल्या आणि कॉलेजही दोन झाले. मग असं झाल्यामुळे मित्रपरिवार भरपूर नगरमध्ये होता आणि नगरच्या लोकांना एक म्हणजे आपण बाहेर पाहतो की महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात नगरचं असल्यामुळं आपल्याला नगरच्या लोकांशी नाळ जास्त जोडलेली असते. आपल्याला घरच्यांना नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना भेटायची ओढ असते. जेव्हा नगर सोडून पहिल्यांदा आपण शिक्षणासाठी बाहेर जातो तेव्हा ह्या सगळ्यांची आठवण येते किंवा त्यांच्या त्यांना सोडून मग आपलं तिकडं कसं वाटेल असं थोडासा मनात दुविधा मनस्थिती होती. पण मित्र सोबत होते, चांगले मित्र होते. आम्ही 8 जण नगरमधून एकाच वेळेला बाहेर पडलो शिक्षणासाठी. 2 जण जॉब करत होते, 6 जण आम्ही एमबीएला ऍडमिशन घेतलं.
2: नक्कीच
3: चांगला ग्रुप असल्यामुळं माझे दिवस ते 2 वर्ष शिक्षणाचे, उच्च शिक्षण आणि 1 वर्ष जॉब, असं मी पुण्यात होते 3 वर्ष.
2: नक्कीच. जसं तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही जॉब सुद्धा केलात, प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलानं किंवा मुलीनं आर्थिक गोष्टी किंवा आर्थिक हातभार कुटुंबासाठी किंवा घरासाठी लावावा किंवा ती जबाबदारी पण असते प्रत्येक मुलाची, तर त्यासाठी तुम्ही नोकरी केली, तर पुण्यातच ती केली का?
3: पुण्यात होतो मी 1 वर्ष, मला अनुभव घ्यायचाच होता आणि त्यामुळे मी ते जॉब मला जसं पासआउट झालो तसं मी इंटरव्ह्यू दिला आणि मगरपट्टाच्या तिथे BNY मिलन म्हणून कंपनी होती तिथे इंटरव्ह्यूमध्ये पास झालो आणि मला लगेच जॉईन झालो. तर पहिले 13 महिने मी जॉब केला, पण तिथे टायमिंग आणि ते सगळं शेड्यूल पाहता हे शेड्यूल आपल्याला लॉंग टर्मसाठी सूट होणार नाही असं लक्षात आल्यानंतर मग मी एक्झिट घेतली तिथून.
2: नक्कीच नक्कीच. आणि त्यानंतर मग जॉबसाठी प्रयत्न पुन्हा सुरू झाला?
3: नाही, मग जॉब मी हा डोक्यातून विचार काढून टाकला, मग नगरमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय करू असं एक बॅकग्राऊंडला होतं मनात आणि तेच मग मी केलं. 2-3 व्यवसाय केले आणि त्यातून आता जो वडिलोपार्जित जो होता तो कंटिन्यू ठेवला आहे. रिअल इस्टेटचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मग त्यालाही वेळ मिळतो, घरच्यांना वेळ देता येतो, ते सगळं पाहता येतं असं थोडंसं.

0: आता तुमचा बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे की जर ह्यातून जर आपलं फेल्युअर आलं तर काय तुमचं नेक्स्ट प्लॅन आहे, बी प्लॅन काय आहे हे गरजेचं आहे. आणि मला तर वाटतं की धाडस केल्याशिवाय तुम्हाला यश येणार नाही. निश्चित डेअरिंग केली पाहिजे, यंग एजमध्ये केली पाहिजे, विचारपूर्वक घरच्यांना आणि मित्रांना किंवा सर्वे करून त्याच्यामध्ये जर निर्णय घेतला तर तुमचे फेल्युअरचे चान्सेस कमी आहेत. सर्वे करावा आणि निश्चित व्यवसाय केला तर त्याला यश मिळतं, फक्त थोडंसं कष्ट करावंच लागतं.
1: नक्कीच नक्कीच. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सव त्यातल्या त्यात नगरचा गणेशोत्सव हा गेल्या अनेक वर्षांपासून आजही तसाच दिसतो. आजही गणेशोत्सवाच्या काळामध्ये नगरचे रस्ते जे आहेत ते गर्दीनं फुललेले दिसतात. आरास असेल, देखावा असेल, विविध गणेश मंडळ साजरी करताना दिसतात. तुम्हाला गणेशोत्सव किती आवडतो?
0: माझा सर्वात आवडता उत्सवच गणपती उत्सव आहे. तर त्यामुळे आमच्या घरीही असतो, सार्वजनिक आमचे मंडळी आहे आणि विविध संस्थेमध्येही मला जावं लागतं गणेश उत्सवाच्या निमित्ताने. त्याच्यामुळे गणपती उत्सव हा सर्वात आवडता उत्सव आहे माझ्यासाठी.
1: नक्कीच. याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवड आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही सतत प्रयत्नशील असता. स्नेहालय ही नगर शहरामधली सामाजिक संस्था आहे. स्नेहालयाचा आणि तुमचा परिचय कसा झाला?
0: स्नेहालयाचा आणि आमचा परिचय म्हणजे माझ्या वडिलांना ही संस्था माहीत होती, गिरीश कुलकर्णी सरांनी स्थापन केलेली ही संस्था. मी अगदी लहान असताना मला आठवत नाही पण एक्झॅक्ट वय माझं किती होतं, पण माझ्या एका वाढदिवसाला माझ्या वडिलांनी मला तिथे नेलं होतं की आपण या मुलांसोबत तुझा वाढदिवस साजरा करू, तिथे काहीतरी मदत देऊ अशा उद्देशाने मला वडिलांनी त्या संस्थेसोबत म्हणजे ओळख करून दिली आणि तिथे मला त्या संस्थेची ओळख झाली. त्यानंतर जसं मी मोठा झालो आणि मग राहत होतो त्या कॉलनीमध्ये जेव्हा आम्ही गणपती उत्सव बसवायचो तर मला असंच मित्रांमध्ये जाणवलं की बा आपण इथे करतोय, आपल्याला इथे लोक वर्गणी देतात हे करतात, मग त्यातून आपणही कॉन्ट्रीब्युशन करून पुढे उत्सव करतो पण ज्या लोकांपर्यंत कोणी पोहोचत नाही तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि त्यांचाही गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपलाही काहीतरी हातभार असेल हा उद्देश मनातून ठेवून स्नेहालयसोबत आम्ही गेली. आता 10-15 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली, मी मोजली नाही पण बरेच वर्ष झाले मी तिथे जातो. दरवर्षी त्यांना एक गणेश मूर्ती मी सप्रेम भेटही देतो आणि उत्सवात त्यांचे सहभागी होऊन तो गणेश उत्सव साजरा करतो.
1: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सुद्धा तुम्ही कार्यशाळा ज्या आहेत त्या घेतल्या आहेत, त्याचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. या उपक्रमाला नगरकरांचा नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळाला?
0: चांगलाच मिळाला. आम्ही आनंद विद्यालयातच माझी शाळा होती, तिथे मॅडमला एकदा मी सुचवलं की म्हटलं मॅडम मला असा उपक्रम घेण्याची इच्छा आहे, तेव्हा निश्चित तुझी शाळा आहे तू आम्हाला विचारल्यापेक्षा तू सांगायचं येऊन हक्काने असं आहे, तर तुला काय आमच्याकडून काय पाहिजे ते सांग. म्हटलं काहीच नाही, मला फक्त तुमची वेळ द्या आणि मला शाळेचं ग्राउंड उपलब्ध करून द्या आणि मला शाळेत हा उपक्रम घ्यायचा आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी लगेच हे केलं. माझ्या शाळेचाच भाऊसाहेब फिरोज या शाळेचा जुना मित्र मला यासाठी कला शिक्षक म्हणून मिळाला, कुठलाही त्यांनी फी घेतली नाही. त्यांनी सांगितलं तू सामाजिक उपक्रम करतोय आणि आपला हा संदेश चांगला जायचा आपला. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आम्ही घेतली होती, मग त्याला आम्हीच लहान मुलांना ती माती उपलब्ध करून दिली, मग त्या क्ले बनवून मग त्यापासून गणपती कसा बनवायचा. ते लहान बालवयात जर आपण बिंबवलं लहान मुलांच्या वयात की बाबा आपण पर्यावरणपूरक कसा बसवू शकतो आणि प्रत्येकाला घरातल्या फॅमिलीला प्रत्येकाला आपल्या लहान मुलाचं कौतुक असतं, त्यांच्या हाताने जर गणपतीची मूर्ती बनवली तर ते निश्चित ती थोडीशी एकदम परफेक्ट होणार नाही, आता जी कमर्शियल आर्टिस्ट बस बनवतात तशी होणार नाही, पण निश्चित त्याच्या हाताला जी बनवलंय त्यातही लोकांना देव दिसतो, त्याच्यामुळे ते जास्त अटॅचमेंट राहील असं आम्हाला तो थोडासा हे होता त्यामध्ये.
1: नक्कीच. सामाजिक कार्यामध्ये किंवा आपल्या नगर शहरासाठी शहरामधल्या प्रश्नांसाठी काहीतरी करावं यासाठी तुम्ही कधी उतरलात किंवा केव्हापासून सुरुवात झाली? व्यवसाय तर तुमचा सुरू होताच, पण शहरासाठी एक आवाज उठवावा किंवा कुठल्या ना कुठल्या प्रश्नांवर काम करावं ही कधी सुरू झालं?
0: आता जसं शाळेत होतो मग त्या शाळेत काही समस्या दिसायच्या, प्रश्न दिसायचे, मग ते शिक्षकांसमोर मांडणं असेल, मित्रांसमोर मांडणं असेल, यातून काहीतरी कुठेही अन्याय झाला किंवा प्रश्न दिसला की त्याला कानाडोळा न करणे हे उपजत येत गेलं आणि ते पुढे जाऊन मग त्याचं रूपांतर सामाजिक कार्यात घडत गेलं. मग प्रत्येक एखादा सामाजिक विषय असो, प्रश्न असो, मग तो महापालिकेत जाऊन सोडवणं असेल, कलेक्टर ऑफिसला निवेदन देणं असेल, मेल लिहिलं असेल, पत्र लिहिलं असेल, ह्या सगळ्यांची सुरुवात झाली आणि त्यातूनच मग पुढे जाऊन ते कंटिन्युएशन चालू राहिलं.
1: नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये थोडीशी राजकीय कारकिर्दीला पण सुरुवात झाली होती.
0: नक्की.
1: तो प्रवास कसा होता?
0: आता कुठल्याही प्रश्नाचं सोडवणूक करण्यासाठी तुमच्या मागे बॅकअप लागते, टीम लागते, तर त्यासाठी मग सुरुवातीच्या काळात मी

0: मनसेचे अध्यक्ष होते राज ठाकरे यांच्या भाषणशैलीच्या आणि वक्तृत्वाच्या प्रभावात होतो आणि त्यांची नगरमध्ये टीम होती ती माझ्या संपर्कात होती. मग त्याच्यामुळे त्यांनी मला एक पदही दिलेलं होतं. त्या पदाच्या माध्यमातून मला सामाजिक प्रश्न सोडवताना जी टीम सोबत मिळाली आणि त्यांचं गायडन्स मिळालं, निश्चित त्या सगळ्या टीमचा आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या सुरुवातीच्या काळात मला एक स्टेज उपलब्ध करून दिलं आणि कुठला विषय कशा पद्धतीने मार्गी लावायचा किंवा त्याचा पाठपुरा कसा करायचा किंवा त्याला कुठल्या कुठल्या स्टेपमधून ते गेल्यानंतर तुम्हाला किंवा कुठला विषय कोणाकडे मांडायचा, ह्या सगळ्या स्टेप्स काय असतात आणि तुम्ही काय काय अधिकृत काय करू शकता, ह्या सगळ्यांची जाणीव झाली. तो प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे पुढे मला त्याचा उपयोग झाला.
1: नक्कीच. पाणी फाउंडेशनमध्ये सुद्धा तुमचा सक्रिय सहभाग होता, तो कसा?
0: दुष्काळ नगरला नगर दक्षिण आपण जे राहतोय सध्या नगर शहर आपलं नगर दक्षिणमध्ये मोडतं. नगर दक्षिण हा थोडासा ड्राय एरिया आहे. दर 4-5 वर्षानंतर इथे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्याला ग्लोबल वॉर्मिंगसारखे पण विषय कारणीभूत आहेत. पण या मागे आपले पाणी फाउंडेशनचे जे टीममध्ये होते, मकरंद नानासपुरे सर असतील, नाना पाटेकर जे असतील, यांनी महाराष्ट्रभर एक कार्यक्रम हाती घेतला होता की बो गावगाव जाऊन आपल्या जी गावाच्या कडेला जी डोंगर दऱ्या होत्या किंवा गावाच्या वस्त्या होत्या, इथे गावाचं जे पाणी पावसाचं पडतंय, थोडा पाऊस झाला तरी ते पाणी गावातून वाहून जात होतं. तर तिथे जर ते गावोगावी जर चर खोदले तर प्रत्येक गावातील जे बोर असतील, पंप असतील किंवा गावातली जी पाण्याची पातळी असेल ती वाढेल. वाहून जर पाणी गेलं तर ते गावात राहणार नाही, चर खोदले तर ते गावातच पाणी राहील पावसाचं. ही संकल्पना मला तेव्हा ती आवडली आणि मी माझ्या मित्रपरिवारासह जेवढ्या नगर शहराच्या आसपासच्या 20-25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जेवढ्या त्यांचे कॅम्प्स झाले, प्रत्येक कॅम्पमध्ये उपस्थित राहून आम्ही तिथे सहभाग घेतला. 2-3 तास आम्ही श्रमदान केलं. डोंगरगण असेल, मांजरसुंभा असेल, आजूबाजूच्या परिसरात जेवढे कॅम्प झाले तिथे उपस्थित.
1: नक्कीच. नगर शहरामध्ये स्थानिक पातळीवर जर बघायला गेलं तर अनेक प्रश्न आहेत. पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर ट्रॅफिकचा प्रश्न आहे, सिग्नलचा सुद्धा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न वारंवार जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात, दिसतात. या प्रश्नांवर कसं काम करावं किंवा यावर कशी वाचा फोडावी, यासाठी काय केलं?
0: आता बरेच विषय होते की सावडीत सिग्नल नव्हते, त्यासाठी पण आम्ही बऱ्याच पाठपुरावा घेतला, सिग्नल चालू झाले. पण आता हा विभाग ट्रॅफिकच्या अंडर येतो. ट्रॅफिक पोलीसला मॅनपॉवरचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि नगरकरांना थोडी सवय पण आहे की जर कोणी नसेल सिग्नलला तर मग कशाला थांबायचं, हा थोडासा एक मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. तर ती थोडीशी मानसिकता न बदलल्यामुळे मग तो सिग्नल आले पण मॅनपॉवर प्रत्येक ठिकाणी नसल्यामुळे नगरकर सिग्नल पाळत नाही अशी जी हे आहे. पण तीच नगरची लोक पुण्यात, मुंबई किंवा परदेशात जाऊन सिग्नलवर कोणी नसले तरी थांबतात. थोडा मानसिकतेत बदल व्हावा, थोडं मॅनपॉवर यांनी वाढवावं, म्हणजे ते नगरला थोडीशी चांगली सवय लागेल आणि नगरचं ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल.
1: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे 17 वर्षांपासून, आयटी पार्क जे बंद होतं, आयटी पार्कची इमारत सुरू करण्यासाठी सुद्धा पाठपुरावा केला. यामध्ये काय चॅलेंजेस होते, काय अडचणी दिसत होत्या?
0: माझ्या अंदाजे तिथे नगर MIDC ला आयटी पार्क व्हावं असं पालकमंत्री जेव्हा तत्कालीन बबनराव पाचपुते साहेब होते यांनी ती इमारत उभा केलेली होती. ती इमारत उभा होती पण ते ज्या उद्देशाने उभा केलेली होती ते उद्देश पूर्ण झालेला नव्हता. बिल्डिंग उभा होती पण तिथे आयटी पार्क किंवा त्या आयटी संदर्भातल्या कुठलाही व्यवसाय आलेला नव्हता. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आमच्या मित्रांमध्ये कम्युनिकेशनमध्ये आम्ही ठरवलं की बा याच्यासाठी काय करता येईल. तर आम्ही नगर MIDC ला एकदा पत्र व्यवहार केला. ते म्हणे वरून आम्हाला काहीच ह्याच्याबद्दल गाईडलाईन्स नाहीत. मग वरून काहीतरी पेंडिंग आहे असं लक्षात आल्यानंतर आम्ही वरती राज्य सरकारकडे पाठपुरावा केला, उद्योग विभागाकडे मेलद्वारे पाठपुरावा केला. मग त्यातून त्यांना ही गोष्ट निदर्शनात आली की इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे पण आपण याला काही देऊ शकत नाही. मग आम्ही म्हटलं की काहीतरी ह्याच्या मागे करा की जेणेकरून त्या बिल्डिंगचा उपयोग आपल्या नगरच्या व्यवसायासाठी होईल आणि आयटी क्षेत्रात जर झालं तर अधिक चांगलं. मग आम्ही पाठपुरावा केल्यामुळे तिथे टेंडरिंग झालं. नगरच्या बऱ्याचशा व्यावसायिकांना त्यामध्ये भाडेतत्वावर त्या जागा मिळाल्या गाळ्याच्या स्वरूपात. मग तिथे बरेच लोकांनी आता आयटी आणि त्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या रिलेटेड काही व्यवसाय सुरू केले आहेत.
1: नक्कीच. असाच पाठपुरावा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुद्धा झाला होता की जे आपल्या प्रोफेसर चौकामध्ये आहे. तर यासाठी सुद्धा काय अडचणी येत होत्या, कारण प्रोफेसर चौक हा खूप गजबजलेला परिसर आहे, तर इथे पण काय अडचणी आल्या?
0: तो सर्वप्रथम मला नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होणार आणि त्याचा ठराव झालेला आहे अशी माहिती मिळाली. मग आम्ही विविध संघटनेच्या माध्यमातून महापालिकेंना वारंवार निवेदन दिले की बाबा हे कधी होईल केव्हा होईल. मग माहिती पूर्ण काही लोक वेगळं सांगायचे काही लोक वेगळं सांगायचे. मग हा थोडा गॅप होता तर तो गॅप भरून काढण्यासाठी मी माहिती का अधिकारात महापालिकेत एक पत्र दिलं की मला हा ह्या विषयाच्या संदर्भातील ठराव मला पाहिजे. मग तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं की नाव सांगू नका पण मी तुम्हाला याच्यात देत नाही माहिती अधिकार देत नाही पण मी तुम्हाला तो उपलब्ध करून देतो. म्हणलं ठीक आहे मला उपलब्ध करून देण्याशी मतलब आहे माझा उद्देश हा आहे की ते का आडले ह्याचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. मग तो ज्या वेळेला सँक्शन झाला होता तो झाला होता सिन्हा नदीच्या पूररेषेच्या इथे होता नेप्ती चौकात. तिथे सिन्हा नदीच्या पूररेषेचा विषय असल्यामुळे तो सावडीमध्ये शिफ्ट केला. सावडीत शिफ्ट केल्यानंतर प्रोफेसर चौकात तेव्हा सरकारचे धोरण बदलले जे महापुरुषांचे स्मारक होते त्याच्या संदर्भात प्रायव्हेट जागेमध्ये करता येणार नाही सार्वजनिक जागेत करता येणार नाही असे जे जे वेगवेगळे बदल होते परवानग्या होत्या NOC होत्या प्रत्येक विभागाच्या यामध्ये तो विषय अडकलेला होता. तेव्हा आम्हाला हा विषय मला बरेचशा शिवप्रेमी आणि शंभूराजांच्यावर प्रेम करणाऱ्या बरेचशा नागरिकांच्या मित्रांच्या भूमिकेचं मला हे होत होतं की बाबा आपण याच्यासाठी काय करू शकत नाही. तेव्हा महापौर होते बाबासाहेब वाकळे यांना मी तेव्हा माझ्या रक्ताने पत्र लिहिलं की हे स्मारक व्हावं अशी सगळं सर्व शिवशंभूंच्या प्रेमींची इच्छा आहे. मग तेव्हा तिथून थोडंसं त्यांना त्या विषयाचं गांभीर्य कळालं. तेव्हा तत्कालीन खासदार होते त्यांना मी 2-3 वेळा पाठपुरावा केला. मग नंतर आपल्या आमदार साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मग तिथे तो विषय जे परवानग्याचा मार्गी लागला आणि ते स्मारक झालं. तर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्व बऱ्याचशा संघटनांनी मदत केली बऱ्याच संघटनांनी पाठपुरा केला त्यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे असं त्याच्यामुळे मला अभिमान आहे त्या विषयाचा.
1: नक्कीच नक्कीच. गणेशोत्सवाचा सध्या काळ सुरू आहे आणि गणपती उत्सव सुरू होण्याच्या आधी चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये होती की गणेशोत्सव कसा साजरा व्हावा पारंपरिक पद्धतीनं की DJ वापर करून. तर याबाबत तुमचंही काय मत आहे?
0: नाही पारंपरिकच असावं असंच माझं मत आहे. ज्या गोष्टी सपोज आपल्याला वाटतात की बा DJ असावा साऊंड असावा साऊंड प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते असं मला वाटतं की साऊंड असावे 2 साऊंड असावे 3 असावे 4 असावे पण त्यातून येणारा आवाजाचं जो हे आहे डेसिबल आहे ते कुठेतरी लोकांना त्रासदायक असू नये. शेवटी आपण गणेश उत्सव का साजरा करतो की बा उत्सवाचं वातावरण वाटावं इतरांनाही त्याच्यात यावंसं वाटावं. आपण इतका मोठा आवाज केला की शेजारून जाणाऱ्याच्या जर छातीत धडधड होत असेल तर तो तिथे थांबणार नाही याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. माझं मत आहे की जर एखाद्या मंडळाचा अध्यक्ष असेल तर त्यांनी CD लावताना तिथं जर आपण आपल्या घरातील लहान बाळाला किंवा 60 वर्षापुढील वयस्कर आजोबांना तिथं समोर एकदम खुर्ची टाकून बसा म्हणू शकतो आपण आपल्या घरच्यांना म्हणू का? जर म्हणू शकत असू आणि तेवढा आवाजात आपल्या घरातले बसू शकत असतील तर मग इतरांनाही बसायला किंवा इतरांसाठी तेवढा आवाज ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही पाहिलेला लहानपणापासूनचा नगरचा गणेशोत्सव तुम्हाला आजही आठवतो का? आजही तसाच वाटतो का?
0: बऱ्यापैकी आठवतो पण जुना आणि आता नवीनमध्ये बरेचसे फरक आलेत. पूर्वी गणेश मंडळं खूप मर्यादित होते आता भरपूर मंडळं झालीत. पूर्वी गणेश मंडळांच्या भोवती जसं वातावरण असायचं त्यामध्ये आता बऱ्यापैकी हळूहळू बदल होतोय आणि पूर्वीच्या गणेश उत्सवामध्ये आरस बघण्यासाठी जी गर्दी व्हायची ती पूर्वी आम्ही आमच्या भावांच्या मित्रांच्या कडेवर बसून जो गणपती बघायचो आरस बघायचो ते आता मलाही लहान मुलगी आहे आता मला मी त्या वयात की तिला गडेवर घेऊन गणपती दाखवायचा वय आहे तर त्यामुळे बदल निश्चित झालेला आहे तो चांगलाच आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. नगर शहरासाठी काय असे बदल भविष्यात व्हायला हवेत आणि त्यासाठी काय प्रयत्न किंवा पाठपुरावे आजही कमी पडतात?
0: नगर बदलतंय ही गोष्ट निश्चित खरी आहे पण ज्या दिशेने बदलायला पाहिजे त्याच्यामध्ये मिसिंग जे येत आहे ते उद्योग व्यवसाय नवीन येत नाही आहेत असं मला दिसतंय आणि त्यासाठी निश्चित सगळ्या स्तरांवर प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही मला वाटतं. त्यामध्ये राजकीय असतील किंवा औद्योगिक क्षेत्रातून काही हे असतील मागण्या असतील किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गरजा असतील ह्या पुरवण्यासाठी राजकीय असतील सामाजिक असतील किंवा विविध विषय असतील ह्या विषयांवर सगळ्यांनी सकारात्मक राहिलं तर निश्चित नवीन उद्योग व्यवसाय येतील आणि नगर बदलण्यासाठी असं जसं आपण आपल्या जवळचं शहर आहे पुणे पाहतो पुणेला पूर्वी विद्येचं माहेरघर मानायचे का तर तिथे नवीन विद्या शिकण्यासाठी थेट देशभरातून लोक आजही जातात तर तिथे सर्व शिक्षणाच्या सोयीसुविधा तुम्हाला आहेत शिक्षणासाठी जाण्यासाठी तिथे संधी उपलब्ध आहे. तसे नवीन कॉलेजेस सोबत तिथे वेगवेगळे अभ्यासक्रम जर आपल्याला नगरमध्ये जर उपलब्ध करून देता आले, नवीन कॉलेजेसला दारं उघडं करून देता आली, त्यांना जागा उपलब्ध करून देता आल्या किंवा त्यांना प्रपोजल देता आले, तर निश्चित नवीन कॉलेज आले म्हणजे शिक्षणासाठी बाहेरून पब्लिक येईल, त्यांच्या गरजा वाढल्या म्हणजे इथल्या व्यावसायिकांना कुठेतरी नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. इथं शिकल्यानंतर त्यांना इथेच नोकऱ्या मिळण्यासाठी इथे जर व्यवसाय आले नवीन तर इथे त्यांना नोकरी मिळेल. नगरकर आज प्रत्येक घरातील एक सदस्य नगरच्या बाहेर आहे. ही थोडीशी शोकांतिका आहे. नगरच्या आई वडिलांना असं वाटतं की आमचा मुलगा इथेच असावा, तर तो का नाही आहे तर त्यांच्याही हातात काही गोष्टी नाहीत की बाबा उच्च शिक्षणासाठी नगरमध्ये संधी लिमिटेड आहेत, नाहीच आहेत असं नाही आहेत पण थोड्या आहेत. तर ज्या संधी बाहेर आहेत त्या जर नगरला आणता आल्या आणि त्यासाठी जर प्रयत्न करता आले, ते एकाच्या प्रयत्नाने होणार नाही, त्याला सगळ्यांचेच प्रयत्न लागतील आणि त्याला सगळ्यांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला तर निश्चित नगरचं रूप हे बदलल्याशिवाय राहणार नाही.
1: नक्कीच आपल्या शहरावर आपलं मनापासून प्रेम असतं आणि आय लव नगर असं मी म्हणेन, कारण मी पण नगरची आहे. आणि नगरच्या कुठल्याही स्थानिक प्रश्नासाठी किंवा नगर बदलण्यासाठी किंवा नगरचा ठेवा जपण्यासाठी, ऐतिहासिक नगर आपलं जपण्यासाठी, ते पर्यटक वाढण्यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत, किंवा इथल्या कुठल्याही प्रश्नांवर नगरच्या मुलांनी, नगरच्या युवकांनी आवाज उठवायला हवा का, किंवा तो कमी पडतोय का?
0: निश्चित कमी पडतो आहे आणि योग्य दिशेने जर त्यांनी आपलं हे मांडलं, सपोज आपण नगरची लोकं पुण्याला जातो, तिथे गड किल्ले आहेत, तसंच आपल्या इथे नगर शहरातही एक किल्ला आहे, तिथे खूप इतिहास आहे त्या नगरच्या किल्ल्या, भुईकोट किल्ला आपण म्हणतो, त्याला खूप मोठा इतिहास आहे, तर त्यालाही थोडंसं डेव्हलपमेंटच्या पर्यटनाच्या दृष्टीने जर डेव्हलप केलं, नगरच्या जवळ आपल्याला शिर्डी आहे, शनि शिंगणापूर आहे, मेहर बाबांचं हे आहे, चांदबिबीचा महाल आहे, अशी विविध पर्यटन स्थळं जर विकसित केली आणि नगरदर्शनसारख्या जर सेवा उपलब्ध केल्या तर बाहेरच्या शहरातून नगरमध्ये खास पर्यटनासाठी लोक येतील आणि पर्यटनामुळे इथल्या व्यावसायिकांनाही थोडीशी संधी मिळेल, चालना मिळेल आणि त्यातून नगरमध्ये व्यवसाय असेल, रोजगार असेल, हा निश्चित निर्माण होईल. पण त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडत्या नेत्याकडे जर चांगल्या मागण्या केल्या की बा मला असं वाटतंय की तुम्ही हा प्रश्न उचला, असं जर आपण आपल्या नेत्याला सांगितलं किंवा आपल्या आवडत्या विभागापर्यंत तो विषय मांडला, तर निश्चित हे होईल. कारण आपण पुण्याला पाहतो, जागरूक नागरिकांची संख्या तिथे जास्त आहे, तिथे जर एखाद्या नागरिकांनी मागणी केली तर किती मोठा नेता असेल तर त्याला ती गोष्ट करावीच लागते, कारण नागरिकांची मागणी आहे. त्याच पद्धतीने आपणही नगरकारांनी जर जागरूक झालं आणि कुठलाही वाईटपणा न घेता चांगल्या स्वरूपात जर ती मांडली आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं तर आणि मागणीमध्ये जर जास्त लोकांचा सहभाग असेल तर निश्चित ती मागणी मान्य होईल आणि त्यातून चांगले बदल घडतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. आजही आपल्या समाजामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की जे खूप गंभीर स्वरूपाचे आहेत. आजही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर आजही इथे बालविवाह होत आहेत, चाइल्ड मॅरेजेस होत आहेत. याही प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये किंवा होऊ नये, तर यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
0: आता या विषयामध्ये सरकारने जे जे विभाग असतात, समजा पोलीस खाता असेल किंवा त्याची जनजागृती असेल की मुलगी कोणालाही ओझ वाटता कामा नये, मग तिचं म्हणून लवकर लग्न लावतायत का, किंवा ती शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर जाईल आणि तिला खर्च होईल मग तो करायचा नाही म्हणून तिचं लवकर लग्न लावतायत का, किंवा तिचा घरात राहिले तर मला सामाजिक प्रेशर येते तिचं लवकर लग्न लावा, असं काही प्रेशर आहे का? तर ह्या विषयाकडे सर्व समाजातील जाणकार नेत्यांनी, वरिष्ठ मंडळींनी आपापल्या जवळच्या लोकांना आधार देणं गरजेचं असतं अशा विषयांमध्ये, की तिला जर शिकण्याची इच्छा आहे तर तिला शिक्षणासाठी मदत करणं आणि तिचं पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय तिला लग्नासाठी फोर्स न करणं, हे प्रत्येक समाजाने जर चांगला हे पायंडा पाडला तर निश्चित मुलगी शिकल्यावर ती तिच्या घरच्यांनाही आधार देऊ शकते आणि तिचं पुढे लग्नानंतरचं असेल करिअर पण ती सांभाळू शकते आणि तिच्या करिअरला जर मदत झाली तर निश्चित त्याच्यात तिच्या पुढच्या परिवाराचं आणि तुमच्या माहेरच्यांचं पण सगळ्यांचंच नाव पुढे जाणार आहे. तर तिला शिक्षणासाठी मदत करणं मुलींच्या पूर्ण ह्याच्यासाठी गरजेचंच आहे, तो त्याच्यामध्ये दोन्ही परिवाराचा एक अभिमानाचाच विषय आहे. त्याच्यामुळे लवकर लग्न लावलेच नाही पाहिजे, मी या विषयाच्या विरोधातच आहे. बालविवाह हे ह्याला धरून नाहीच आहेत आपल्या नियमांना धरून. तर त्याच्यासाठी जनजागृती कमी पडत असेल तर प्रत्येक गावात जी काही टीम असेल किंवा पोलीस मित्र संघटना असतील किंवा सामाजिक संघटना असतील यांच्यामार्फत कुठे कॅम्पेन घेता येतील का किंवा प्रसारमाध्यमातून आपल्याला काही जाहिरात करता येईल का यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. आणि सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चित हाही विषय मार्गी लागेल असं मला वाटतं.
1: नक्कीच काळानुरूप शहर बदलतंय, वाढतंय, विस्तारतंय, पण तरीसुद्धा शहरामध्ये आजही तुम्हाला तोच आपुलकीपणा आपलेपणा जाणवतो का?
0: नक्की नक्की. मी कारण मला ह्याची जाणीव केव्हा झाली, मी पुण्याला जेव्हा होतो शिकायला तेव्हा आमच्या वर्गामध्ये सांगली, सातारा, कराड, दिल्ली, त्यानंतरून MP असे विविध राज्यातून विविध शहरातून लोक होते आणि आमच्या मॅडम ज्या होत्या त्या पुण्यातल्याच होत्या प्रॉपर. तर त्यांनी आमची म्हणजे 1-2 महिने झाल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी सगळ्यांची आयडिया आली. मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक व्हॅल्युएशन केलं की बा कुठली लोकं कशी असतात. मग त्यांनी व्हॅल्युएशन करताना आम्हाला एक सांगितलं वर्गातल्या सगळ्यांना, कारण आम्ही नगरचे 5 लोक होतो आमच्या वर्गात. आता त्यांनी सांगितलं की नगरचे मुलं किंवा मुली जे लोक असतात नगरचे हे बोलायला थोडे स्पष्ट असतात पण ते आपुलकी असते त्यांच्यामध्ये. जरी तुम्हाला टोन किंवा बोलणं थोडं स्पष्ट वाटलं किंवा थोडंसं असं बोलताना डायरेक्ट स्वभाव वाटला, बोलका वाटला, तरी त्यांच्यामध्ये जी आपुलकी आहे ती बाहेरच्या शहरांमध्ये जशी आता कमी वाटते किंवा मेट्रो सिटीमध्ये कोण शेजारी राहतं हे माहीत नसतं किंवा कोण कोणाला मदत करत नाही, पत्ता सांगत नाही, इथपासून आपण पाहतो बऱ्याचशा घटना. तसं नगरमध्ये जी आपुलकी आहे, म्हणजे तुम्ही एखाद्याला जर आज नगरमध्ये कुठेही रस्त्यावर थांबून जर पत्ता विचारला तर तो म्हणाल की मी तिकडे चालले सोडू का. ह्या जो आपुलकीचा भाग आहे तर तो नगरमध्ये आहे. तर ते नगरचा जो मूळ गाभा आहे आपुलकीचा तो आजही जिवंत आहे असं मला वाटतं. शहर जरी वाढत असलं
1: आपल्या प्रत्येकाची स्वप्न असतात आणि स्वप्न पाहणं जिवंत माणसाचं लक्षण आहे, स्वप्न पाहिलीच पाहिजेत. अशी आपली स्वप्नांची बकेट लिस्ट वाढत जाते, तुमच्याही बकेट लिस्ट मध्ये काही स्वप्न आहेत का?
0: आहेत भरपूर, पण जसे आता समोर येतील तसं आपण एक प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश येऊ अगर न येऊ आपण काम करत राहणं असं मला वाटतं. राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मित्रपरिवाराच्या पाठिंब्यावर मला नगरसेवक व्हावं असं वाटत होतं. मग माझ्या मिसेसला आम्ही लेडीजमधून उमेदवारी घेतली होती. एक महापालिका निवडणूक लढलो आहे, अपयश आलं आहे, पण कुठे खचून न जाता आपण काम करत राहू आणि पुढच्या संधीची वाट पाहू असं हे आहे. पण ते काय आपलं अंतिम गोल नाही, ते आपलं काही उत्पन्नाचं साधन नाही. व्यवसाय करत असताना आपल्या सामाजिक कार्याची आवड आहे आणि जर नागरिकांनी संधी दिली तर निश्चित आपण त्या पदालाही न्याय देण्याचं आपण प्रामाणिक काम करू. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जर आवड आहे तर आपण काम करू असं त्याच्यामध्ये आपलं हे गोल आहे. पण व्यवसायाच्या मध्ये मोठं होणं हे मुख्य गोल आहे आणि ते अविरत चालूच राहील. व्यवसाय आपला कसा वाढवता येईल, वडिलांनी पार्ट टाईम सुरू केलेला हा रिअल इस्टेटचा व्यवसाय पुढे मी आता पूर्ण वेळ चालवत असताना माझा भाऊ मोठा भाऊ यामध्ये आहे, सामाजिक कार्यातही असेल आणि व्यवसायातही असेल, तर आम्ही दोघं मिळूनही काम पाहतोय. जेवढं आपल्याला कुठे असं बेंचमार्क सेट केलेलं नाही पण जेवढं पुढे जाता येईल आणि आपल्याला कसं चांगलं जीवन जगता येईल, नागरिकांची कशी मदत करता येईल, परिवाराला कसं वेळ देता येईल या दृष्टीने पाऊल टाकतोय.
1: नक्कीच नक्कीच, आणि त्यासाठी खूप शुभेच्छा. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का किंवा लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
0: नक्कीच, मी लहानपणी मला आठवायचं, मला आई थोडासा मोठा झाल्यानंतर मला इस्त्री करण्यासाठी माझ्या शाळेचे कपडे द्यायची आणि पूर्वी TV फार आणि मोबाईल फार असं इंटरनेट वगैरे तर काही नव्हतं, स्मार्टफोनही नव्हते, तर तेव्हा रेडिओ ऐकला जायचं. तर रेडिओवर गाणं लावून मला आई माझ्या शाळेचे कपडे इस्त्री करायला लावायची. ती एक माझ्यासोबत आठवण आहे रेडिओची आणि माझ्या शाळेचीच्या जीवनातली, तर ती मला आवर्जून सांगावीशी वाटते तुम्हाला की तो एक आठवणीचा हे आहे माझ्याकडे. आणि तेव्हा ती चॉईस कशी असते रेडिओवर, आपण मोबाईलमध्ये आपण ठरवून गाणं लावतो मोबाईलमध्ये, पण रेडिओवर नकळत जे गाणं येतं समोर आणि त्याच्याबरोबर त्या वयातलं किंवा त्या सिच्युएशनची जी लिंक लागते त्याच्यामुळं निश्चित अजून वेगळा आनंद तयार होतो. ती एक स्पेशल हे आहे रेडिओबद्दलची माझी.
1: नक्कीच नक्कीच, आणि आज तुम्ही याच रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, आज तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं असं मला इथे ऐकावं वाटतं?
0: कुठलंही मला गाण्याबद्दल असं हे नाही, पण कुठलंही तुम्हाला जे चांगलं वाटेल ते गाणं लावा, मी निश्चित त्याचं.
1: तरी कुठलंही मराठी, हिंदी, भावगीतं किंवा कुठली जुनी गाणी कुठलं आवडेल?
0: मराठी गाणं आवडेल मला कुठले ऐकायला.
1: नक्कीच नक्कीच. तुम्हाला नक्कीच मराठी गाणी ऐकायला आवडतात तर मी नक्कीच या निमित्तानं मराठी गाणं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून या माध्यमात रेडिओ नगरच्या केंद्रात आलात, यामुळे अनेक नगरकरांपर्यंत तुम्हाला पोहोचता आलं आणि नगरच्या प्रश्नांबद्दल सुद्धा आपण काही गोष्टी इथे बोलल्या, डिस्कस केल्या, त्याही नगरकरांपर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील. आज तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलात आणि या केंद्रात सहभागी झालात या कार्यक्रमात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते विनय वाखुरे पाटील. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.
1: मैं

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: रसी कहो नमस्कार रेडियो नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची संगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी गायक आणि सादर करते आहेत सुहास जोशी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग दरबारी शिवोहम ऐकूयात स्वर संजीवनी
2: नमस्कार मी सुहास जोशी बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग दरबारी दरबारी राग ऐकल्याने मन शांत होईल निद्रानाशाचा जर त्रास होत असेल तर त्यापासून सुटका व्हायला नक्कीच मदत होईल आणि दैनंदिन काळजा आणि ताणतणाव नक्कीच कमी होतील सुरुवातीला आलाप गायन आणि मग नंतर आत्मषटकम हे आदिशंकराचार्यजींनी लिहिलेलं आणि माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी यांनी स्वरबद्ध केलेलं हे जे एक स्तोत्र आहे ते गायन

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग दरबारी शिवोहम. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अच्छा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या फिरमान फिरमान गाव मोठ वरच गाणे गाव मोठ वरच गाणे.